गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणे आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 7 वर कॉल करा। पीक

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडियो पुणेरी आवाज.
2: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा। आणि मी प्रकाश वसंत फासे, मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास। रसिकांनो आणि मायबाप श्रोत्यांनो, रोज मी आपल्याशी या विषयातून संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे। आणि आतापर्यंत आपण स्वामीजींच्या जीवन यात्रेतील अत्यंत महत्वपूर्ण टप्पा शिकागो धर्म परिषद, त्यानंतर अमेरिका इंग्लंड मधलं वास्तव्य 2.5-3 वर्षाचं, तिथे त्यांनी केलेलं कार्य आणि नंतर भारतात झालेलं आगमन, देव दुर्लभ स्वागत आणि आता भारतात त्यांनी काय काय केलं हे आपल्याला पाहायचं आहे। पुनश्च रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर प्रेम करणाऱ्या श्रोत्यांनो, भारतात आल्यावर त्यांना ते पूर्वीचंच दृश्य दिसलं। सर्वत्र दारिद्र्य, अज्ञान, निद्रिस्तता, निष्क्रियता, दुर्बलता, अस्वच्छता, विषमता, काय काय सांगायचं। याविरुद्ध लढा द्यायचा आहे, त्यासाठी स्वतः सिद्ध केलं नव्हे तर अक्षरशः त्याविरुद्धच्या लढ्यात स्वतःला झोकून दिलं। आपणाला असलेल्या व्याधी, आपणाला असलेले आजार याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आपल्या गुरुचा, दैवताचा संदेश किंवा त्यांना आपल्याकडून जे इच्छित कार्य हवं आहे त्याच्यासाठी त्यांनी आपल्या श्रद्धेय परमपूज्य रामकृष्ण परमहंसांच्याच नावे December 1898 श्री रामकृष्ण मिशन ची स्थापना केली। मिशन म्हणजे चळवळ, मिशन म्हणजे एक प्रकारचं आंदोलन।

मिशन म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीच्या ध्यासासाठी सिद्ध होऊन केलेली वाटचाल. मिशन याचा अर्थ सेवाच आहे. कोलकात्याजवळ गंगा किनारी असलेल्या बेलूर या गावी त्यांनी आपल्या गुरुच्या नावे पहिला मठ स्थापन केला, श्री रामकृष्ण मठ. या मठामार्फत व मिशन मार्फत आजही गरीब, दीन, दुबळे, दलित, दुःखित, पीडित, अबला यासाठी सतत मदत कार्य चालू असते. तसेच संस्कार आणि अध्यात्मिकतेद्वारे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने चारित्र्याची जडणघडणही चालू असते. प्रजापिता ब्रह्मकुमारीमध्ये हेच तर सांगितलं जातं की तुम्ही शीलवान कसे व्हाल आणि शीलवान बरोबर तुम्ही शांत कसे राहाल, चारित्र्यवान कसे व्हाल यासाठी मार्गदर्शनही मिळत असते. गुरुदेव श्री रामकृष्ण परमहंस यांनी दिलेला शिवज्ञाने जीवसेवा किंवा जीवभावे शिवसेवा, प्रत्येक जीवात शिव आहे, परमेश्वर आहे, हा आदर्श केंद्रस्थानी ठेवून त्यांनी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ आज कार्यरत आहे. परदेशात सुमारे 200 वर यांची शाखा केंद्र कार्यरत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा असंख्य ठिकाणी याची केंद्रे आहेत आणि त्यातूनच आध्यात्मिकतेचा आणि सेवा प्रवृत्तीचा झरा, प्रवाह अखंडपणे निरंतर वाहतो आहे आणि त्याच्यातून स्फूर्ती घेऊन अगदी जळगावचं उदाहरण द्यायचं झालं तर विवेकानंद प्रतिष्ठान, पुण्यातही मी पाहतो भगिनी निवेदिता बँक, भगिनी निवेदिता पतपेढी, तर जळगावमधल्या विवेकानंद प्रतिष्ठानचं मुख्य कार्यालय त्याचा अधिनामच सेवा आहे आणि सबका साथ सबका विकास, एकमेकांच्या हातात हात धरून कुठल्याही पंथाचा, जातीचा, पक्षाचा कुठलाही विचार न करता सर्वांनी सेवेसाठी एकत्र यायचं. भारतात भ्रमण करत असताना मी तुम्हाला सांगितलं की लोकमान्य टिळकांची त्यांची भेट झाली, ती कशी घडली तर सविस्तर बघायचं झालं तर मुंबई पुणे प्रवासात रेल्वेच्या डब्यात, मी सांगितलं त्याला सेकंड क्लास, 4-5 सुशिक्षित मंडळी त्यांच्या डोळीवरील विशिष्ट लाल चुटक आकाराच्या पुणेरी पगड्या तावातावाने चर्चा करत होती. विषय होता भारतातील ऐत खाऊ बुवाबाजी करून समाजाचा अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लुटणारे साधू संन्यासी. अगदी ताजा संदर्भ द्यायचा झाला तर बाळू मामांच्या नावाने चांग भलं, त्यातला जो भगत आहे तो लोकांच्या अंधश्रद्धेचा कसा फायदा घेतो आणि आपल्या साधनेचा कसा दुरुपयोग करतो, जे ही मालिका पाहत असतील त्यांना कळेल. त्यावरून त्यांच्यातील एक तरुण मात्र ह्या साधू संन्यासी या संदर्भात त्यांच्या विरुद्ध मत मांडत होता आणि सर्व संवाद इंग्रजीतून चालू होता. कदाचित आपल्यासारख्या संन्यासास बघून हा वाद सुरू आहे असं स्वामीजींना वाटलं, म्हणून ते उभे राहिले आणि नम्रतेने त्या तरुणांना म्हणाले, प्रथमच तुमच्या विषयात मध्येच तोंड खुपसतो याबद्दल आपली अस्खलित क्षमा मागतो. आणि त्यानंतर इंग्रजीतून वादासाठी नव्हे तर त्या वादाची, त्या विषयाची दुसरी बाजू सांगण्यासाठी स्वामीजी पुढे सरसावले, महाशय

गेला नाही काय? काही हिणकस दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी संन्यास जीवनाच्या सर्वोच्च आदर्शास कमीपणा आणलाही असेल, पण त्यामुळेच सर्व संन्यासी, त्यांचा संप्रदाय कमी लेखणं हे बुद्धिवंताचं लक्षण होईल काय? याप्रमाणे त्यांनी संन्यासी बुवाबाजी यावरची दुसरी बाजू प्रभावीपणे मांडली. असं दिवस रात्र आश्रम, प्रवास, गुरूंच्या विचाराचं प्रसाराचं काम अखंडच चालू होत. अशाच एका आमंत्रणानुसार स्वामीजींची बेळगाव भेट झाली. सर्व बेळगावकर आतुरतेने स्वामीजींची वाट पाहत होते, कारण त्यांची कीर्ती त्यांच्या आगमनापूर्वीच तेथे पोहोचली होती. स्वामीजींच्या रसाळ वाणीने, विचारांनी सर्व बेळगावकर तृप्त झाले, समाधानी झाले. अशी आपल्या वक्तृत्वाची छाप सोडत स्वामीजींनी गोव्यात प्रवेश केला. गोव्याला शांतादुर्ग मंदिरात स्वामीजींनी एक निराळ्याच विषयाला हात घातला. त्या मंदिरात स्वामीजींनी निरनिराळे राग नजाकतीने सादर केले. साथीला गोव्यातला प्रसिद्ध असा पर्वतकार तबलावादक रागदारी समता स्वामीजींनी विनयाने पर्वतकाराकडून तबला मागितला आणि त्याच तबल्यावर आपलं नैपुण्य अत्यंत सहज कृतीने दाखवलं, तेव्हा तो तबलावाला पर्वतकार चकित होऊन कानाची पाकळी पाळ्या पकडून श्रद्धापूर्वक स्वामीजींना साष्टांग दंडवत घालता झाला. सामान्य जन असो, संगीत सभा असो, अशा रीतीने स्वामीजी एक एक प्रदेश पुढे सरकत होते. म्हैसूरमध्ये विद्वत सभेचं आयोजन केलं होतं. समारोपाची जबाबदारी महाराज चामराजेंद्र वडियार यांनी स्वामीजीवर सोपवली. त्या ठिकाणी स्वामीजींनी द्वैत, अद्वैत, पूर्वपक्ष, उत्तर पक्ष हे परस्पर विरोधी नसून ते एकमेकांना पूरक कसे आहेत हे आपल्या ओजस्वी वाणीने सर्वांनाच पटवून दिलं. ते वेदांताच्या बाबतीत म्हणतात, वेदांत म्हणजे आपण काय समजतात? तो काही मतामतांचा गलबला नाही, तर ते मत प्रस्थापित करणाऱ्यांच्या भिन्न भिन्न अवस्थेत त्यांना सापडलेल्या सत्याचा किंवा अनुभवाचा आविष्कार आहे. वादविवाद करण्यात आपला अभ्यास, आपला व्यासंग खर्ची घालवण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घ्या, अवसानग्रस्त समाजाला परत उठून उभे राहायला जो विचार निर्णायक ठरतो तो विचार वेदांत होय. हे जीवनाला संपन्न बनवणारं तत्वज्ञान आहे आणि याच्यातली वास्तवता स्वामीजी पुढे सांगतात आणि नम्रतेने सांगतात, मला चमत्कार दाखवता येत नाही. 17 फेब्रुवारी 1894 डेट्रॉइटच्या इव्हनिंग न्यूज या वृत्तपत्रातली त्यांची मुलाखतच बघा. धर्माची महत्ता सिद्धता करण्यासाठी चमत्कार दाखवा या विनंतीचे मी पालन करू शकत नाही, कारण मी जादूगार नाही. ज्या हिंदू धर्माचे मी पालन करतो तो चमत्कारांवर मुळीच आधारित नाही, त्याचं सिद्धी चमत्काराशी काही देणं घेणं नाही. म्हणूनच शाणा माणूस त्या भानगडीत पडत नाही. या जोडीला त्यांनी एक वास्तवातला प्रसंग त्यांच्या जीवनातला पुढे कधी घडलेला मी तुम्हाला सांगतो. ढाका जे आज बांगलादेशमध्ये आहे, बांगलादेशची राजधानी आहे, या ठिकाणी त्यांना एक तवायफ म्हणजे वेश्या

आईला घेऊन स्वामीजींच्या भेटीला आली. स्वामीजींना नम्रतेने वंदन करून ती म्हणते, मी कलावंती, गाणं हाच माझा पेशा, पण दम्याच्या दुखण्याने मी अगदी बेजार झाली आहे. गाणं हाच माझा व्यवसाय आणि ते गाणं मी गाणार कशी, ठास मला गाऊही देत नाही. मी प्रकृती ठीक नसतानाही खाटेवर बसून तुमच्याकडे आशेने आले, कृपा करून मला असा अंगारा द्या की माझा दमा जाऊन मी खणखणीत बरी होऊन पूर्वीसारखी गायन करू शकेल, नर्तन करू शकेल. स्वामीजी त्यावर म्हणतात, आई क्षमा कर, असा अंगारा माझ्यापाशी नाही, मी स्वतः दमेकरी आहे, मलाच त्यावर अजून रामबाण औषध मिळालेलं नाही, मिळताच तुला ते सत्वर पाठवून दे. म्हणजे नुसती आश्वासनं आशेला लावणं हे त्यांच्याकडनं होत नव्हतं. या ठिकाणी आपण त्यांचा आणखी दुसरा दृष्टिकोन पाहू, जो अनेक वेळा सांगितलेला आहे, की सर्वसामान्यात देव पाहायचा, दरिद्र नारायणाची सेवा, आत्मनो मोक्षार्थ जगद्वित्याचं जीव भावे शिवसेवा. रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनने हे तत्व आजवर स्थापनेपासून आजच्या क्षणापर्यंत अविरतपणे अंमलात आणलेले. एकदा काय झालं, अचानकपणे कोलकात्यात प्लेगची जीवघेणी साथ सुरू झाली. मठातील संन्याशासह स्वामीजी ही रुग्णाचा सेवा शुश्रूषेत सहभागी होत. ते म्हणत, सतत सेवेत गर करा, पैशाची काळजी करू नका, गरज पडली तर मठाची जमीनही विकून टाकू. हा होता सेवेचा अनन्य भाव. बेलूर मठात कामास आलेल्या गरीब पण अडाणी संथाळी मजुरांना त्यांनी स्वहस्ते रांधून जेव घातलं हे आपण मागे पाहिलंच आहे. असंच आणखी एक प्रसंग त्यांच्या या भारतातल्या प्रचार करताना, प्रसार करताना, गुरुचं तत्वज्ञान सामान्यापर्यंत पोहोचवताना एक प्रसंग घडला. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. ध्येयपूर्तीसाठी भ्रमण करत असताना, भटकंती करत असताना असंख्य अडचणी आल्या. पर्वतरांगातून हिंडताना, घनदाट जंगलातून वाटचाल करताना कधी कधी तर मुठभर भिक्षाही मिळणं अशक्य असे. एकदा अशाच भटकंतीत संध्याकाळ झाली तरी जंगल संपेना. मग विसाव्यासाठी ते एका झाडाखाली बसले. तेवढ्यात त्यांना एक वाघ आपल्याकडे येत असल्याचे दिसले. एरवी दुसरा कोणीतरी असता तर त्याची घाबरून वाचाच काय, त्याला काहीच सुचेनासं झालं असतं. पण स्वामीजी सामान्यातले असामान्य होते. ते यत्किंचितही विचलित झाले नाही. मग घाबरणे तर सोडाच, उलट त्यांच्या मनातले विचार बघा. त्यांच्या मनातले विचार पलायनाचे नाहीये तर समर्पणाचे, आत्मसमर्पणाचे. ते विचार करू लागले, छान झालं, मी भुकेला आणि वाघही भुकेला, कोणाची तरी भूक भागवलीच पाहिजे. वाघाने आपली भूक भागवली तेवढाच या नश्वर देहाचा उपयोग होईल आणि त्याची शुदा, त्याची भूक शांत होईल. असा विचार करून ते एकदम शांतपणे डोळे मिटून बसले. परंतु तो वाघ त्याने दूरवरूनच स्वामीजींची ध्यानमुद्रा पाहिली आणि काय वाटले त्याला कुणास ठाऊक, तो शांतपणे माघारी वळला, जंगलात निघून गेला. स्वामीजी मात्र तो परत येईल या आशेने रात्रभर त्या स्थितीत तिथे बसून राहिले. इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.

आनंदी राहा, आनंद लुटा. पुढच्या भागात असेच काही प्रसंग अजून आपण पाहणार आहोत आणि त्या दृष्टीने आपल्याला अजून विवेकानंदांचं अंतर्मन, त्यांचे विचार याची माहिती होणार आहे. धन्यवाद.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंद रहा आनंद लुटा।
1: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर, कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुणेरी आवाज 107.8, खुश रहो खुशियां बांटो।
2: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल चल सतारा की।
3: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारण यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा आनंद लुटा। श्रोतेहो, आजच्या शो साठी आपण तू मी आणि पाऊस हा शब्द दिलेला होता। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफुण शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफुण शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आजच्या शो साठी खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत, त्यामुळे आपण या ज्या सर्व रचना आहेत त्या दोन शो मध्ये किंवा तीन शो मध्ये आपण या विषयावरच्या रचना सादर करणार आहोत। तर सिरियलने ज्या रचना अगोदर आलेल्या आहेत त्या रचना आपण आजच्या शो मध्ये घेतोय। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, मला चिंब चिंब त्यामध्ये भिजता येतं। पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, मला चिंब चिंब त्यामध्ये भिजता येतं, तो बेधुंद होऊन तुला भिजवत राहतो, तो बेधुंद होऊन तुला भिजवत राहतो, आणि तुलाही थेंबांच्या नक्षीने सजता येतं, आणि तुलाही थेंबांच्या नक्षीने सजता येतं। तर ही माझी एक चारोळी होती आणि जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या चारोळीकडे वळतोय। वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की तू मी आणि पाऊस, त्यात आठवणींचा सुगंध दाटला। वा, तू मी आणि पाऊस, त्यात आठवणींचा सुगंध दाटला, प्रत्येक सरीसोबत पुन्हा, प्रत्येक सरीसोबत पुन्हा, तुझा स्पर्श मनात साचला, तुझा स्पर्श मनात साचला। तर पाऊस, तू आणि मी, त्यामध्ये आठवणींचा सुगंध। तर या आठवणीच्या सुगंधाला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ शोभा वसंत आवाड मॅडम लिहितायत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की इंद्रधनुचे रंग घेऊन घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, इंद्रधनुचे रंग घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, तू मी आणि हा पाऊस सुखाचा।

सुंदर शिदोरी, तू मी आणि हा पाऊस, सुखाची सुंदर शिदोरी, सुंदर शिदोरी। तर इंद्रधनुचे रंग घेऊ, स्वप्नांना देऊ भरारी, तू मी आणि पाऊस म्हणजे जणू काही सुखाची सुंदर अशी ही शिदोरी आहे। तर अप्रतिम शब्दांकन या सुद्धा चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये आरती मेत्रे मॅडम यांनी कर्कम येथून लिहिले, आरती मेत्रे मॅडम लिहित आहेत कर्कम येथून की तू मी आणि पाऊस भिजल्यानंतर पावसात, तू मी आणि पाऊस भिजल्यानंतर पावसात, मिलनाची लागते चाहूल पाहते मलाच आरशात, मिलनाची लागते चाहूल पाहते मलाच आरशात, मलाच आरशात। तर पाऊस ज्यामध्ये भिजल्यानंतर मिलनाची चाहूल लागते, असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सह्याद्री कन्या या नावाने मॅडम लिहितात, शीतल शिवराज मालुसरे मॅडमनी महाड रायगड येथून लिहिले, मॅडमनी लिहिलंय की आपण पावसात भिजताना सुटत नाही मातीची सय, आपण पावसात भिजताना सुटत नाही मातीची सय, भावनांचा वर्षाव होताना, भावनांचा वर्षाव होताना बिघडत नाही प्रेमाची लय, बिघडत नाही प्रेमाची लय। तर भावनांचा वर्षाव आणि पावसातलं भिजणं याला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड इथून लिहिलंय, सर लिहितायत की या निसर्गाच्या सानिध्यात तू मी, या निसर्गाच्या सानिध्यात तू मी आणि सोबतीला पाऊस असावा, पावसाच्या प्रत्येक थेंबात सखे तुझाच चेहरा मला दिसावा, या निसर्गाच्या सानिध्यात तू मी आणि सोबतीला पाऊस असावा, पावसाच्या प्रत्येक थेंबात सखे तुझाच चेहरा मला दिसावा, तुझाच चेहरा मला दिसावा। वाह, तर तू मी आणि पाऊस आणि त्या पावसाच्या थेंबामध्ये प्रत्येक थेंबामध्ये तुझा चेहरा दिसावा, तर आपल्या सखी प्रती खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड इथून लिहिलंय, मॅडमने लिहिलंय की गच्च आभाळ भरून यावं तू मी आणि रिमझिम पाऊस, गच्च आभाळ भरून यावं तू मी आणि रिमझिम पाऊस, मनसोक्त चिंबचिंब भिजावं, पूर्ण व्हावी मनाची हौस, पूर्ण व्हावी मनाची हौस। तर आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पावसामध्ये भिजणं आणि जेव्हा आभाळ भरून येतं, जेव्हा पाऊस येतो आणि त्यामध्ये दोघांचं भिजणं होतं, तो एक अतिशय आठवणीतला सुंदर असा क्षण असतो, नाही का? आणि त्या अनुषंगाने पुढच्या चारोळीमध्ये अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले, मॅडम लिहितायत बरसत आहेत कविता या शीर्षकाखाली, मॅडमनी लिहिलंय की बरसत आहेत कविता तुझ्या आठवणीत आणि लोक म्हणताय ढगफुटी झाली, बरसत आहेत कविता तुझ्या आठवणीत आणि लोक म्हणताय ढगफुटी झाली, आभाळासोबत रित होतय माझंही मन, आभाळासोबत रित होतय माझंही मन, निदान त्याला तरी माझी दया आली, निदान त्याला तरी माझी दया आली। वाह, तर खूप सुंदर असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ शिल्पा बळीराम चिद्रावार मॅडम यांनी बडोदा गुजरात येथून लिहिले, स्वच्छंद बरसणारा तो पाऊस आणि त्याच्यासोबत तुझी साथ, स्वच्छंद बरसणारा तो पाऊस आणि त्याच्यासोबत तुझी साथ, शांत होऊन जाई तुझ्या माझ्या मिलनाची आस, शांत होऊन जाई तुझ्या माझ्या मिलनाची आस, मिलनाची आस। तर अप्रतिम सुंदर भाव पावसाबद्दलचे आणि त्याच्याबद्दलचे सुद्धा या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी भाईंदर येथून लिहिले की एका छत्रीत तू आणि मी, एका छत्रीत तू आणि मी खेटून चालता हास्य फवारे, एका छत्रीत तू आणि मी खेटून चालता हास्य फवारे, खट्याळ पाऊस भिजवी अंग, खट्याळ पाऊस भिजवी अंग, गहिरे प्रीत गंधित धुमारे, गहिरे प्रीत गंधित धुमारे। वाह, तर खट्याळ पाऊस जो अंग अंग भिजवतोय आणि प्रीत गंधित गहिरे असे धुमारे या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि श्रोते हो, पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रिया दिलीप बदकी मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय, मॅडम लिहितायत की न सांगता खूप काही बोलून जातो, सुक्या मनावर आनंदाचे तुषार उडवतो,

वाह, खूप काही न सांगता खूप काही बोलून जातो. सुक्या मनावर आनंदाचे तुषार उडवतो. तू मी आणि पाऊस सोबतीला असले की, तू मी आणि पाऊस सोबतीला असले की, सुकलेला संसार ही पुन्हा एकदा भरून येतो. सुकलेला संसार ही पुन्हा एकदा भरून येतो. तर अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते की सुख्या मनावर आनंदाचे तुषार उडवणारा हा पाऊस. आणि पुढच्या चारोळीमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत की आज भिजुनी घेऊया सजना या पावसाच्या सरींनी, आज भिजुनी घेऊया सजना या पावसाच्या सरींनी. शब्द नको आता कुठले, शब्द नको आता कुठले, मनास बोलू दे नजरेनी, मनास बोलू दे नजरेनी. वाह, तर शब्दाविना मनाचा संवाद त्या पावसात, त्या पावसाच्या सरींनी भिजून, खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ नंदा गायकवाड मॅडम यांनी गिरीजा या नावाने पुणे चिंचवड इथून लिहिले. मॅडम लिहितायत, तू मी आणि पाऊस जोडतो विरहात ही मनाचा तारा, तू मी आणि पाऊस जोडतो विरहात ही मनाचा तारा, तन मन भिजते ओढीने तुझ्या, जेव्हा कोसळती पाऊस धारा, जेव्हा कोसळती पाऊस धारा. आणि खरंय की विरहामध्ये सुद्धा मनाचा तारा जोडणारा हा पाऊस मॅडमच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या चारोळीमध्ये श्री प्रमोद सावरकर सरांनी प्रवासी या नावाने लिहिलंय. बोरगाव रेमंड तालुका सौसर जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश येथून. आणि सर लिहितायत की पाऊस फक्त पाणी नव्हता तुझ्या स्पर्शाचा भास होता, प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता. वाह, पाऊस फक्त पाणी नव्हता तुझ्या स्पर्शाचा भास होता, प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता. आठवणींच्या ओल्या वाटेवर काळही थपकून राहिला, आठवणींच्या ओल्या वाटेवर काळही थपकून राहिला, तू मी आणि पाऊस हाच प्रेमाचा सुवास होता, हाच प्रेमाचा सुवास होता. वाह वाह, तर प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता. आणि पाऊस फक्त पाणी नाही तर तुझ्या स्पर्शाचा भास होता. तर पाऊस म्हणजे तिच्या स्पर्शाचा भास, पाऊस म्हणजे प्रत्येक थेंबात न बोललेला श्वास. अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर नागपूर येथून लिहिले. शोभा वेले मॅडम लिहितायत आर्यनगर नागपूर येथून. तुझ्या बाहुपाशात असताना सख्या सारे सुख ओसंडून वाहत असते, तुझ्या बाहुपाशात असताना सख्या सारे सुख ओसंडून वाहत असते, तू मी आणि पाऊस सुद्धा आपल्या, तू मी आणि पाऊस सुद्धा आपल्या, प्रीतमय मधाळ विश्वात रममान होतो, प्रीतमय मधाळ विश्वात रममान होतो. तर तुझ्या बाहुपाशातलं ओसंडून वाहणार सुख आणि तू मी आणि पाऊस हे प्रियतम मधाळ विश्वात रममान होतो. तर अप्रतिम भाव होते पावसाबद्दलचे. आणि यासोबतच पुढच्या चारोळीमध्ये सौ मानसी प्रमोद वाठारे मॅडम यांनी कुडाळ सातारा इथून लिहिलंय. मॅडमने लिहिलंय की पाऊस थांबेल ऋतू बदलतील काळही पुढे सरकत राहील, पाऊस थांबेल ऋतू बदलतील काळही पुढे सरकत राहील, पण तू मी आणि त्या पावसाची आठवण, पण तू मी आणि त्या पावसाची आठवण माझ्या हृदयात कायम बरसत राहील, माझ्या हृदयात कायम बरसत राहील. वाह, तर त्या पावसाची आठवण कायम हृदयात बरसत राहील. तर हृदयातला बरसणारा पाऊस मॅडमच्या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या रचनेमध्ये सुरेश अनंत तारेसर लिहितायत छत्रपती संभाजीनगर येथून. सुरेश अनंत तारेसरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले की पावसाच्या प्रत्येक थेंबात तुझंच प्रतिबिंब दिसत राहिलं, पावसाच्या प्रत्येक थेंबात तुझंच प्रतिबिंब दिसत राहिलं, माझं मन नकळत तुझ्या आठवणीत भिजत राहिलं. वाह, माझं मन नकळत तुझ्या आठवणीत भिजत राहिलं, हातात हात नव्हता तरी सोबत असल्याचा भास होता, हातात हात नव्हता तरी सोबत असल्याचा भास होता, कारण तू मी आणि पाऊस एवढंच आयुष्यभर पुरेसं होतं.

एवढं आयुष्य भरपुरेस होत काय? तर खूप अप्रतिम सुंदर असे आठवणींचे भाव, पावसासोबतच्या आठवणींचे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहे, चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून. तू मी आणि पाऊस छत्री गेली उडून, तू मी आणि पाऊस छत्री गेली उडून, तुझे रूप सौंदर्य उजळले पावसात भिजून, तुझे रूप सौंदर्य उजळले पावसात भिजून. वा, तर खूप अप्रतिम पावसाबद्दलचे भाव आणि पावसामुळे जे तिचं सौंदर्य आहे ते पावसात भिजल्यामुळं उजळले असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. सर लिहितायत की तू मी आणि पाऊस त्यात अंगाला झोंबणारा मस्त गारवारा, तू मी आणि पाऊस त्यात अंगाला झोंबणारा मस्त गारवारा, ढगांचा गडगडाट आणि अंगावर पडणाऱ्या जोरदार गारा. वा, त्यात अंगाला झोंबणारा मस्त गारवारा, ढगांचा कडकडाट आणि अंगावर पडणाऱ्या जोरदार गारा, हातात हात घेऊन बघत उभे कोसळणाऱ्या धारा, हातात हात घेऊन बघत उभे कोसळणाऱ्या धारा, तू मी आणि पाऊस. वा, खरंच ही एक सुंदर असा रोमॅन्टिक क्षण सरांनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीमध्ये मोसमी वारे या शीर्षकाखाली निसर्गकवी या नावाने श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून लिहिलंय. सर लिहितायत की कसा निर्माण झाला पाणी, पाण्यामुळे जीव जगे सारे, कसा निर्माण झाला पाणी, पाण्यामुळे जीव जगे सारे, प्राणी पक्षी जीव जगण्यास वृक्ष बोलवी मोसमी वारे, वृक्ष बोलवी मोसमी वारे. आणि आपल्याला माहित आहे की मोसमी वाऱ्यामुळे पाऊस येतो, पावसामुळे सारे जीव जगतात. खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय. सर लिहितायत तू मी आणि पाऊस ओल्या मातीचा दरवळतो गंध, तू मी आणि पाऊस ओल्या मातीचा दरवळतो गंध, तुझ्या आणि माझ्या प्रीतीचे जुळले अनोखे बंध, तुझ्या माझ्या प्रीतीचे, तुझ्या आणि माझ्या प्रीतीचे जुळले अनोखे बंध. तर ओल्या मातीचा गंध दरवळल्यानंतर तुझ्या माझ्या प्रीतीचे अनोखे असे बंध जुळलेले आहेत. हे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया. कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे इथून. सरांनी लिहिलंय की भिजले सर्वांग तुझे बघ पावसाने, चिकटली वस्त्रे अंगावरच पाण्याने, खुलून दिसे सौष्ठव तुझे ओल्याने, नहालीस आज आगळ्या सौंदर्याने, पाहतच राहिलो मी तुझला वारंवार, वाटे पिऊन घ्यावे सौंदर्य डोळाभर, ओलेतीच दिसते तू स्वरूप सुंदर, भासे मज शिल्पकाराचा आयुष्कार, शिल्पकाराचा आयुष्कार. वा, तर शिल्पकाराचा आयुष्कार जणू तो आहे त्या पावसात भिजल्यानंतर असे भाव सरांच्या त्या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, हा खेळ शब्दांचा या शो मध्ये. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

ते नवसाहित्यिक या नावाने सरलीतात श्री श्रीकांतम शिरभाते सरांनी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय सरलीत आहे की तू मी आणि पाऊस तिघे जमलो एकांती, तू मी आणि पाऊस तिघे जमलो एकांती, एकमेका मिठीत घेऊ सभोवती सृष्टी कांती, सभोवती सृष्टी कांती। वा, तर जेव्हा आपण तिघ असू तेव्हा एकमेकांना मिठीत घेऊया, तर खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो। यासोबतच पुढच्या चारोळीकडे वळूया आणि ज्यामध्ये सौयोगिता राजेश मापारी मॅडम लिहित आहेत तामजाई नगर सातारा येथून। मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस एक संस्मरणीय आठवण, सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक साठवण, तू मी आणि पाऊस एक संस्मरणीय आठवण, सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक साठवण, आल्हाददायक साठवण। अगदी मोजक्या शब्दामध्ये तू मी आणि पाऊस या तीन शब्दांना, या तीन प्रसंगांना आणि या तीन शब्दांमधल्या भावभावनांना अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं की सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक अशी साठवण आहे। आणि पुढच्या चारोळीमध्ये पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की उभा होतो पावसात तेव्हा तू मला दिसली, उभा होतो पावसात तेव्हा तू मला दिसली, थोडी लाजरी हसरी मला अप्सरा भासली, थोडी लाजरी हसरी मला अप्सरा भासली। वा, तर मी पावसात उभा होतो तेव्हा नेमकी तू मला दिसलीस आणि तू लाजरी होती, तू हसरी होती आणि जणू अप्सराच भासली। खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून। सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय आजही आठवतो क्षणतो मला प्रेमाचा, आजही आठवतो क्षणतो मला प्रेमाचा, हाती हात घेऊन तू मी आणि ऋतू होता पावसाचा, हाती हात घेऊन तू मी आणि ऋतू होता पावसाचा। वा, तर तो प्रेमाचा क्षण ज्यामध्ये हाती हात होता आणि पावसाचा ऋतू होता, सोबत तू आणि मी होतो, सुंदर असं शब्दांकन होतं। पुढच्या तारोळीमध्ये जगन्नाथ रंगनाथ जाधव सर लिहित आहेत येसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। तू मी आणि पाऊस शब्द सारे भिजले, नजरेतल्या प्रेमाचे गुपित अलगद उरलेले, तू मी आणि पाऊस शब्द सारे भिजले, नजरेतल्या प्रेमाचे गुपित अलगद उरलेले, हातात तुझा हात थेंबांचे झाले गाणे, क्या बात है, हातात तुझा हात थेंबांचे झाले गाणे, ओल्या त्या वाटेवर फुलले प्रेम दिवाणे, ओल्या त्या वाटेवर फुलले प्रेम दिवाणे। अप्रतिम सुंदर शब्दांकन पावसाबद्दल, तू मी आणि पाऊस असल्यानंतर सारे शब्द भिजून गेले, सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्णपात्रे मॅडम यांनी पुणे येथून लिहिले। मॅडम लिहित आहेत सजा या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की तू आणि मी पावसासाठी आतूर, हाक ऐकली वरुण राजा, एवढा परसला धुवाधार दिली पशु पक्षी मानव सजा, तू आणि मी पावसासाठी आतूर, हाक ऐकली वरुण राजा, एवढा परसला धुवाधार दिली पशु पक्षी मानव सजा। तर पावसाला आळवणी केल्यानंतर तो आला पण एवढा बरसला की जणू पशु पक्षी मानवाला सजाच दिली, तर सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये हर्षा भुरे मॅडम लिहित आहेत भंडारा येथून। मॅडमनी लिहिलंय चिंब होऊ रिमझिम पावसात या शीर्षकाखाली की चिंब होऊ रिमझिम पावसात गाऊ प्रीतीची मंजुळ गोड गाणी, चिंब होऊ रिमझिम पावसात गाऊ प्रीतीची मंजुळ गोड गाणी, काळजात उठतो मोर पिसारा, काळजात उठतो मोर पिसारा, बेधुंद नाचू जोडीने राजा राणी, बेधुंद नाचू जोडीने राजा राणी। वा, तर पावसामध्ये चिंब होऊन जाऊया आणि प्रीतीची मंजुळ गोड गाणी गाऊया, असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले प्रीत सरी या शीर्षकाखाली। मॅडम लिहित आहेत की तू मी आणि पाऊस एका छत्रीत दोघ आपण, तू मी आणि पाऊस एका छत्रीत दोघ आपण, धुंद बेधुंद मृदगंधातून। वा, धुंद बेधुंद

గంధాతున్ అంతరి ప్రీత సరించే శింపన్, అంతరి ప్రీత సరించే శింపన్. వా తర్ ధుంద బేధుంద మృదుగంధాతున్ అంతరామధ్యే ప్రీత సరించ శింపన్ ఝాలేలాయ. असं या अप्रतिम अशा चारोळीमध्ये लिहिलेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिलंय. सर लिहितायत की गडगडले आकाश तू मी आणि पाऊस, सर प्रत्येक आठवणींना स्पर्शून गेली. गडगडले आकाश तू मी आणि पाऊस, सर प्रत्येक आठवणींना स्पर्शून गेली. हातात तुझा हात अन वेळ थांबून राहिली. हातात तुझा हात अन वेळ थांबून राहिली. प्रेमाची ऋतूच जणू अलगत फुलून आली. प्रेमाची ऋतूच जणू अलगत फुलून आली. जेव्हा तुझ्या हातामध्ये हात आला तेव्हा जणू काही वेळ थांबून राहिली. प्रत्येक सर ही आठवणींना स्पर्शून गेली. तर आठवणींना स्पर्शून जाणारी ती पावसाची सर सरांनी शब्दबद्ध केलेली होती. पुढच्या चारोळीमध्ये कविता पाचंग्रे मॅडम लिहित आहेत शिरूर जिल्हा पुणे इथून. मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पावसाची रिमझिम जणू शोधत होती किनारा. तू मी आणि पावसाची रिमझिम जणू शोधत होती किनारा. सखे वाळवंटातल्या होडीला जणू ढकलत होता वारा. सखे वाळवंटातल्या होडीला जणू ढकलत होता वारा. जणू ढकलत होता वारा. वा तर ते दोघे पावसाची रिमझिम आणि किनाऱ्याचा शोध. त्यासोबतच असं वाटत होत की वाळवंटातल्या त्या होडीला वारा ढकलत होता. अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया. सुलभा सत्तूरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मॅडमनी लिहिलंय तू नि मी जाऊ वारीला बोलावतो तो श्रीहरी. तू नि मी जाऊ वारीला बोलावतो तो श्रीहरी. पाऊस हा धुवाधार अविरत बरसती सरी. अविरत बरसती सरी तर धुवाधार पावसातल्या अविरत बरसणाऱ्या सरी. आणि हरी श्री हरीचं बोलवणं वारीला जाऊया. खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया. मेघा अरबूज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत तू मी अन पाऊस समीकरण जुळलेले असते. तू मी अन पाऊस समीकरण जुळलेले असते. त्याच्या बेधुंद बरसण्याने वेडे मन एकांतात फसते. त्याच्या बेधुंद बरसण्याने वेडे मन एकमेकांत फसते. आणि खरंय की पाऊस आला की वेडे मन एकमेकांमध्ये फसून जाते. कारण त्यांच्या तिघांचं समीकरण जुळलेलं असतं. अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय. सर लिहितायत की हवे सोबतीला तू मी आणि पाऊस अंग अंग भिजून तू ओली चिंब व्हावीस. हवे सोबतीला तू मी आणि पाऊस अंग अंग भिजून तू ओली चिंब व्हावीस. असावा हात तुझा माझ्या हातात. असावा हात तुझा माझ्या हातात. आणि प्रेमगीत म्हणत मला आठवावीस. आणि प्रेमगीत म्हणत मला आठवावीस. वा तर तुझा हात माझ्या हाती आता असावा. तू प्रेम गीत म्हणत म्हणत मलाच आठवावीस. खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. मॅडमनी लिहिलंय तन्मय ओले चिंब आपण या ओल्या राणी. ओले चिंब आपण या ओल्या राणी. झरझर पाऊस धारा अधिक बिलकती. आणि ओठांवर आली प्रीतीची गाणी. राणी बघ हे मयूरही धुंद थिरकती. आणि ओठांवर आली प्रीतीची गाणी. राणी बघ हे मयूरही धुंद थिरकती. मयूरही धुंद थिरकती. वा तर ओठांवर आलेली प्रीतीची गाणी आणि मयुरांचं थिरकणं मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये ज्योती राखुंडे मॅडम यांनी दक्षिण खारघर नवी मुंबई येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत की तू आणि पाऊस तुमचा काहीच नेम नाही. तू आणि पाऊस तुमचा काही नेम नाही. कधी रिमझिम पावसाची सर तर कधी मुसळधार बरसशील. हे काहीच सांगता येत नाही. तर कधी मुसळधार बरसशील हे काहीच सांगता येत नाही. वा तर पाऊस आणि तो या दोघांची तुलना करताना ते दोघे कधी बरसतील हे सांगता येत नाही अशी शब्दरचना या चारोळीमध्ये होती. पुढच्या चारोळीमध्ये सुरूच्या वनात या शीर्षकाखाली श्री गणेश

ජනන් කේනේ සරන්නේ මුක්කම් ගොර්සෙයි පෝෂ්ට වඩපේ තලුක භිවණ්ඩි ජිල්ලා ඨාණේ තුන් දිලේ සර්ලිතයි කි සල් සකේ जाऊ සුරුචා බනත් සල් සකේ जाऊ සුරුචා බනත් සුරු ඝලයි රිංචින් පාවුස් වා මනසොක්ත විජින් ලුටු ආනන්ද තිතේ අසු ફક્ત તું ન્યાනි પાઉસ અસુ ફક્ત તું મી અને પાઉસ તર સુરુચા બના જાઉયા અને ત્યાં ઠિકાણી રિમજીન પાઉસા મધ્ય ભીજુયા અસ અપ્રતિમ અસ શબ્દાંકન યા ચારોળી મધ્ય અને પુરચા ચારોળી મધ્ય સૌ મનીષા દેવાકર મેડમ એની પુણે ઇતુ દેલે સૌ મનીષા દેવાકર મેડમ લીતા પુણે ઇતુ હિરવા ગાર પાનાનવર પાઉસ બરસલા જણુ મોત્યા સરક્યા ટપોરે થેંબન્ની સાજ જળોલા हिरव्यागार पानांवर पाऊस वरसला जणू मोत्या सारख्या टपोऱ्या थेंबांनी साज चढविला दाटलेल्या मेघांनी पावसाच्या रूपाने पुरवली आसमंताची हौस दाटलेल्या मेघांनी पावसाच्या रूपाने पुरवली आसमंताची हौस ओलेत्या क्षणांची जणू साक्षी आपण ओलेत्या क्षणांची जणू साक्षी आपण तू मी आणि पाऊस तू मी आणि पाऊस वा तर निसर्गाचं मनोहारी रूप जे सजतं जे निखरतं पावसाच्या येण्याने आणि त्याला त्या ओल्या क्षणांची आपण साक्षी आहोत या अनुषंगाची मॅडमची ही अप्रतिम शब्दांकन असलेली सुंदर अशी चारोळी होती आणि पुढच्या चारोळीमध्ये कुमारी प्रियंका जगझाप मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले मॅडम लिहित आहे की रिमझिम पडणाऱ्या या पावसात मनसोक्त दोघेही भिजूया तू आणि मी एकत्र येऊन सखे आयुष्य आपले जगूया रिमझिम पडणाऱ्या या पावसात मनसोक्त दोघेही भिजूया तू आणि मी एकत्र येऊन सखे आयुष्य आपले जगूया आयुष्य आपले जगूया वाह तर दोघे मिळून भिजू आणि दोघे मिळून एकत्र आपले आयुष्य जगू या रिमझिम पावसात सुंदर असं शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय वचन शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की बरसणाऱ्या पावसामध्ये धरला तू माझा हात बरसणाऱ्या पावसामध्ये धरला तू माझा हात दिले एक वचन मला देण्याची आयुष्यभर साथ दिले एक वचन मला देण्याची आयुष्यभर साथ आयुष्यभर साथ वा तर पावसामध्ये हात धरला आणि पावसामध्ये आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते पुढच्या चारोळीमध्ये चौवजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय मॅडम लिहित आहेत की रिमझिम बरसणाऱ्या या पावसात हात तुझा माझ्या हातात असावा रिमझिम बरसणाऱ्या या पावसात हात तुझा माझ्या हातात असावा तू मी आणि हा गारवा तू मी आणि हा गारवा क्षणतो तिथेच थिजून जावा क्षणतो तिथेच थिजून जावा तो क्षण जो संपूच नाही असं वाटावं तो क्षण त्या रिमझिम बरसणाऱ्या पावसातला ज्यामध्ये तुझा हात माझ्या हातामध्ये असावा खूप अप्रतिम प्रेमभाव पावसातले प्रेमभाव मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत आनंदी रहा आनंद लुटा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: पास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं, एकता की डोर में सबको बांधता। पुनेरी आवाज 107.8, खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलेलंय की नभात दाटून येतात मेघ, फक्त कोसळण्याचा असतो अवकाश। नभात दाटून येतात मेघ, कोसळण्याचा फक्त कोसळण्याचा असतो अवकाश। पाऊस आला की तू येशील एवढीच असते या मनाला आस। पाऊस आला की तू येशील एवढीच असते या मनाला आस, या मनाला आस। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो। आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढील रचनांकडे वळतोय। श्रोते हो, आपल्याला आजच्या शो साठी भारतीय कोल्हापूर मंच या समूहातर्फे काही रचना आलेल्या आहेत, त्यांचं सादरीकरण आपण करणार आहोत। आणि या भारतीय कोल्हापूर मंच व्हॉट्सअप ग्रुपतर्फे आलेल्या रचनांमधील पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये स्वप्न गाव या शीर्षकाखाली सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले। तू मी आणि पाऊस नाते तसे रोमॅन्टिक हळवे, तू मी आणि पाऊस नाते तसे रोमॅन्टिक हळवे, एका छत्रीत दोघे आपण स्वरांमध्ये गुंतता जावे स्वप्नांच्या गावे, स्वरांमध्ये गुंतता जावे स्वप्नांच्या गावे। तर आपलं जे नातं आहे तू मी आणि पावसाचं, तर ते हळवं आणि रोमॅन्टिक असं नातं आहे। आणि स्वप्नांच्या गावामध्ये जाण्यासारखं ते वातावरण असतं, त्या अनुषंगाचे भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये चिंब पाऊसधार या शीर्षकाखाली हिरकणी या नावाने ज्योती सूर्यवंशी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की तो मी आणि पाऊस रिमचिम वाहती धारा, तो मी आणि पाऊस रिमझिम वाहती धारा, चिंब पाऊसधार संतत झोंबे थंडगार वारा, चिंब पाऊसधार संतत झोंबे थंडगार वारा, थंडगार वारा। तर पावसाच्या रिमझिम धारांना आणि वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये विद्या प्रधान मॅडम लिहितात ठाणे।

घट्ट नाते या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते, तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते. तर सुंदर असे भाव पावसाबद्दलचे, त्याच्याबद्दलचे आणि नात्यांबद्दलचे मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या चारोळीमध्ये जन्मभूमी या शीर्षकाखाली विजया रमेश सोनी मॅडम लिहितायत अमेरिका डॅलास येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस बळीराजाला करू वंदन, तो मी आणि पाऊस बळीराजाला करू वंदन, काळ्या आईच्या कुशीत जन्मभूमी मज वाटे चंदन, जन्मभूमी मज वाटे चंदन. क्या बात आहे. तर जन्मभूमी या शीर्षकाखाली अमेरिका येथून पाठवलेली विजया रमेश सोनी मॅडम यांची डॅलास अमेरिका येथून पाठवलेली ही अप्रतिम रचना होती की काळ्या आईच्या कुशीत जन्मभूमी ही चंदनासारखी मज वाटते. अप्रतिम मातृभूमी बद्दलचे भाव व्यक्त करणारी, बळीराजा बद्दलचे भाव व्यक्त करणारी ही रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये सौरेखा पौडवाल मॅडम यांनी गोवा येथून लिहिले. मॅडम लिहिताय की तो मी आणि पाऊस एकमेकां वाचून करमेना, तो मी आणि पाऊस एकमेकां वाचून करमेना, पाऊस नाही आला तर मनाची कळी उमलेना, पाऊस नाही आला तर मनाची कळी उमलेना. तर सुंदर असे भाव पावसाबद्दलचे होते आणि पावसाशिवाय करमत नाही असे अप्रतिम शब्दांकन त्या रचनेमध्ये होते. पुढच्या एका छत्रीचा कोपरा या शीर्षकाखाली माधव लाईदवार सर लिहितायत अंबाजोगाई येथून. सरांनी लिहिलंय रिमझिम धून गातो तो जवळ भिजतो. क्या बात आहे. रिमझिम धून गातो तो जवळ भिजतो, एका छत्रीत दोघे नाते हळू फुलतो, नाते हळू फुलतो. तर सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रतिभा प्रशांत पांडे मॅडम यांनी नांदेड येथून लिहिले. मॅडम लिहितायत की तो मी आणि पाऊस शब्द सारे हरवले, डोळ्यांनीच बोलताना मनामनात साठवले, डोळ्यांनीच बोलताना मनामनात साठवले. जेव्हा ते तिघे असतात तेव्हा शब्द हरवून जातात आणि डोळे बोलतात आणि ते मनामध्ये साठवलं जातं. तर अप्रतिम भाव पावसातले मॅडमच्या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये इंदू खरात मॅडम लिहित आहेत कल्याण येथून. इंदू खरात मॅडम यांनी कल्याण येथून लिहिलंय तो मी आणि पाऊस बहरलो थंडगार वाऱ्यात, तो मी आणि पाऊस बहरलो थंडगार वाऱ्यात, धुवाधार कोसळणाऱ्या पावसात क्षण मोत्याचे आले जीवनात, धुवाधार कोसळणाऱ्या पावसात क्षण मोत्याचे आले जीवनात. तर धुवाधार कोसळणाऱ्या पावसांमुळे मोत्याचे जीवनात आलेले क्षण या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेले होते स्वप्न शीर्षकाखाली. पुढच्या चारोळीमध्ये सौ शैलजा देवधर मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मॅडमनी लिहिलंय की स्वप्न पूर्ण फुलण्याचे तो मी आणि पाऊस, स्वप्न पूर्ण फुलण्याचे तो मी आणि पाऊस, गुंतले हात हातात नको कधी दूर जाऊस, नको कधी दूर जाऊस. वा, तर फुलण्याचं स्वप्न आणि हातात गुंतलेले हात, तू मी आणि तो पाऊस. अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौ विना मुळे मॅडम लिहित आहेत की ढग आले दाटून सोबतीला भिजली, ढग आले दाटून सोबतीला भिजली, तू मी आणि पाऊस किती खुशी सजली, किती खुशी सजली. तर त्या पावसातला तिघे जण असल्यानंतरचा आनंद मॅडमनी या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत बुलढाणा येथून. मॅडमनी लिहिलंय तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, ओघळून रोमा रोमी नाते थेंब पानाचे जसे, नाते थेंब पानाचे जसे. वाह, तर तिघे असे जणू काही एकजीव झालेलो आहोत, रोम रोमी उघडून झालेलो आहोत की थेंब आणि पानाचं जणू काही नातं असतं. तर अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. आणि मॅडमनी लिहिलंय किती वेडावतो मनाला तू तो मी आणि पाऊस, किती वेडावतो मनाला तो मी आणि पाऊस, गंधाळून श्वास चिंब नको तू रे दूर जाऊस,

ढाळू न श्वास चिंब, नको तू रे दूर जाऊस, तर गंधाळलेला चिंब श्वास मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदराच्या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या चारोळीमध्ये प्रदीप राजाराम सोनार सरांनी बदलापूर येथून लिहिले. सरलीताई, पाऊस चालू होता रिमझिम, मी माझा मित्रा आणि छोटी छत्री. पाऊस चालू होता रिमझिम, मी मित्र भिजलो कारण छोटी छत्री. पाऊस चालू होता रिमझिम, मी माझा मित्रा आणि छोटी छत्री. पाऊस चालू होता रिमझिम, मी मित्र भिजलो कारण छोटी छत्री. तर पावसातलं भिजणं सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं आणि अबोल प्रेम शीर्षकाखाली आरती मुकुंद महेकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. आरती मुकुंद महेकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय. तो मी आणि पाऊस एकाच विचाराने भारलेले, तो मी आणि पाऊस एकाच विचाराने भारलेले, मुग्ध अबोल प्रेम भावना रोम रोमात भिनलेले, मुग्ध अबोल प्रेम भावना रोम रोमात भिनलेले, रोम रोमात भिनलेले. वाह, तर मुग्ध अबोल प्रेम भावना व्यक्त करणारी आणि तो मी आणि पाऊस जे एकाच विचाराने भारलेले होतो, या अनुषंगानेची मॅडमची ही सुंदर अप्रतिम चारोळी. आणि पुढच्या चारोळीमध्ये कुमारी सोनम मंगला महेश सावंत मॅडम लिहित आहेत होंडा गोवा इथून. आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस वातावरण असते सुखाचे, तो मी आणि पाऊस वातावरण असते सुखाचे, फुलले आमच्या नात्याला अंकुर खरोखर प्रेमाचे, फुलले आमच्या नात्याला अंकुर खरोखर प्रेमाचे. तर आमच्या नात्याला फुललेले अंकुर खरोखर प्रेमाचे शब्दबद्ध मॅडमनी केलेले होते की जेव्हा तो मी आणि पाऊस असतो तेव्हा सुखाचं असं वातावरण असतं. अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये मनोहर राठोड सरांनी पुसत जिल्हा यवतमाळ इथून लिहिलंय. सर लिहिताय की कोरडे मन इतरांचे भिजवण्याचे हाऊस, पर सुखी सुखी मानतो ती मी आणि पाऊस. कोरडे मन इतरांचे भिजवण्याचे हाऊस, पर सुखी सुख मानतो ती मी आणि पाऊस. आणि खरं आहे की इतरांचं कोरडं मन भिजवण्याची बऱ्याच जणांना हौस असते आणि इतरांच्या सुखामध्ये सुख बरेच जण मानतात कारण त्यांना इतरांना चिंब करणं आवडतं नाही का. खूप सुंदर भाव होते सरांच्या चारोळीमध्ये. पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ कलवले सरलीतच लातूर येतून सरांनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी, तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी. संत नदी खळखळ वाहती तिथंच बांधल्या रेशीम गाठी, क्या बात आहे. तो मी आणि पाऊस आम्ही तिथेच नदी काठी, संत नदी खळखळ वाहती तिथेच बांधल्या रेशीम गाठी, तिथेच बांधल्या रेशीम गाठी. अप्रतिम आणि त्या नदी काठी बांधलेल्या रेशीम गाठी, सोबतीला तो भेदुंदवर असणारा पाऊस. खूप अप्रतिम भाव सरांचे या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये मासूम या नावाने माधुरी डिंगणे मंद्रे मॅडम लिहित आहेत. मॅडमनी लिहिलंय की पाऊस पडे धुवाधार प्रेमासाठी तो व्याकुळ, पाऊस पडे धुवाधार प्रेमासाठी तो व्याकुळ. माझे मनी भीम गर्जनात, माझे मनी भीम गर्जनात, आठवांचा चाले धुमाकूळ, आठवांचा चाले धुमाकूळ. वाह, तर धुवाधार बरसणारा पाऊस हा प्रेमासाठी व्याकुळ होता आणि मनामध्ये जे आहे ते भीम गर्जना करत आठवांचा धुमाकूळ चालू होता. तर एक आतली अवस्था आणि एक बाहेरची अवस्था या दोन्हींना एकत्रितपणे अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पापण्यातल्या धारा या शीर्षकाखाली सुशीला हेमचंद्र पिंपरीकर मॅडम यांनी लिहिलंय. पापण्यातल्या धारा या शीर्षकाखाली की तो मी आणि पाऊस भिजलो होतो एकत्र, तो मी आणि पाऊस भिजलो होतो एकत्र. आता भिजते एकाकी, आता भिजते एकाकी सुरू पापणी धारा सत्र, सुरू पापणी धारा सत्र. तर अतिशय गहिरं असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की एक ते भिजणं ज्यावेळी तो सोबत होता आणि एक एकांतातलं भिजणं ज्यामध्ये पापणी धारांचं सत्र आहे. सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये झुळूक या शीर्षकाखाली

सुरेश भडके सर लिहित आहेत नाशिकेतून. सरांनी लिहिलंय की मंद झुळूक वाऱ्याची आणि सरी पावसाच्या अंगावर झेलते. मंद झुळूक वाऱ्याची आणि सरी पावसाच्या अंगावर झेलते. तो मी आणि पाऊस कसे आनंदाने झेलत डोलते, आनंदाने झेलत डोलते. तर अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यामुळे झालेला आनंद सरांनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीमध्ये तिलोत्तमा साळवी मॅडम लिहित आहेत ठाणे पश्चिम येथून. मॅडमनी लिहिलंय की रिमझिम पाऊस धारा ओले चिंब आस म्हणत सारा. रिमझिम पाऊस धारा ओले चिंब आस म्हणत सारा. तो आणि मी एका छत्रीत स्पर्श सुख ते रोमांचित, स्पर्श सुख ते रोमांचित. तर ओला चिंब झालेला तो आस म्हणत, रिमझिम पाऊस धारा एकच छत्री आणि तो रोमांचित स्पर्श. याला मॅडमनी अप्रतिमरित्या सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये सागर प्रमिला सुरेश ब्राह्मणे मॅडम लिहित आहे भोपाळ येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस गप्पा मारतोय रातभर, तो सांगतो ढगांची गोष्ट, मी सांगतो मनाची. क्या बात वा. की तो मी आणि पाऊस गप्पा मारतोय रातभर, तो सांगतो ढगांची गोष्ट, मी सांगतो मनाची. तर पावसाशी मारलेल्या गप्पांना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं आहे की तो ढगांची गोष्ट सांगतोय, मी मनाची सांगतोय. खूप अप्रतिम भाव या सुंदर अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये प्रांजली चौधरी मॅडम लिहित आहेत गोवा इथून. आणि मॅडमनी लिहिलंय की पहिल्या भेटीचा एक छत्री एकच होती. तू मी आणि पाऊस या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की पहिल्या भेटीचा छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा. तो पाऊस सरला पण आजही मनात रिपरिपतो. पहिल्या भेटीचा एक छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा. तो पाऊस सरला पण आजही मनात रिपरिपतो. तुझ्या स्पर्शाची सर आठवून ऊर भरून येतो. तुझ्या स्पर्शाची सर आठवून ऊर भरून येतो, ऊर भरून येतो. वा. तर एक छत्री, पहिली भेट आणि निमित्त फक्त ओले होण्याचं. तो पाऊस सरलेला आहे पण तो मनात मात्र रिपरिपतोय. जेव्हा जेव्हा त्या स्पर्शाची सर आठवते तेव्हा अगदी ऊर भरून येतो. अशी ती पहिली भेट, असा तो पहिला पाऊस. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सुनील खंडेलवार सर लिहित आहेत पिंपरी चिंचवड पुणे येथून. आणि सरांनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस समीकरण नवीन नाही. तो मी आणि पाऊस समीकरण नवीन नाही. तिघांना एकमेकांशिवाय खरंच करमतच नाही. तिघांना एकमेकांशिवाय खरंच करमतच नाही. आणि खरंय की पाऊस सर्वांना आवडतो, पावसाशिवाय करमत नाही. आणि याच पावसाला आज आपल्या साहित्यिक मान्यवरांनी खूप अप्रतिमरित्या सुंदररित्या आपल्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. जणू काही धो धो पाऊस सर्वांच्या चारोळीमध्ये बरसलेला होता. आणि श्रोते हो, भारतीय कोल्हापूर मंच या समूहामधील काही मान्यवरांच्या आपण रचनांचा आस्वाद घेतला. आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलाससोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: Assertiveness without generating anger. तभी वो real मायने में assertiveness होगा, क्योंकि assertiveness inner stability. तो हम ये नहीं कह सकते कि हम गुस्सा भी हैं और stable भी हैं, क्योंकि जैसे ही गुस्सा अंदर generate हुआ, चाहे वो suppress कर दिया, लेकिन हम stable नहीं होते हैं तब. You know, तो then I cannot say कि I'm internally stable, but now I'm being assertive. तो internal stability means, you know, no trace of anger. उसको जब पूरा खत्म होगा, internally बिल्कुल calm and in control है, लेकिन फिर भी आपको discipline करना, you know. And assertive जब हम होते हैं, हमें बहुत कम बोलना पड़ेगा, बहुत ज्यादा, you know, और बहुत सोच समझ के एक एक बोल निकलेगा, क्योंकि आप full in control है. Anger में या सप्रेशन वाली स्टेज में आप इंटरनली डिस्टर्ब्ड हैं कि वो हो सकता है कि मुख से कोई ना कोई ऐसा बोल निकल ही जाए कि दूसरे को भी बुरा लगेगा और खुद को भी पश्चाताप हो.
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.
2: वेलकम बैक श्रोते हो. श्रोते हो, अपन अपने आजच्या शो मध्ये तू मी आणि पाऊस या विषयाच्या अनुषंगाने बोलत आहोत आणि त्या श्रृंखलेमधल्या आपल्याला ज्या रचना आलेल्या होत्या त्या रचनांचा आपण आस्वाद घेत आहात आणि त्या रचनेमधल्या आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर अशा चारोळीकडे वळणार आहोत. ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये ज्या सुंदर सुंदर चारोळ्या आपल्याला पाठवलेल्या आहेत भारतीय कोल्हापूर मंच ज्यांनी उपक्रम आयोजित केलेला होता. श्री संदेश ताराबाई श्रीकांत बांदेकर सर लिहित आहेत सदा शिवगड कारवार येथून आणि सरांनी लिहिलंय की पावसाच्या त्या गोडीला तुमचा सहवास जोडीला. पावसाच्या त्या गोडीला तुमचा सहवास जोडीला. चहा काय कॉफी काय सर्व छान तुमच्या जोडीला आहे. तर पावसामधले जे क्षण असतात त्या क्षणांना सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये अजित अनंत पाशीलकर सर लिहित आहेत रोहा रायगड येथून. सरांनी लिहिलंय तो मी आणि पाऊस एकच छत्री दोन मणे. वा, तो मी आणि पाऊस एकच छत्री दोन मने. सरींच्या त्या गार स्पर्शात प्रेम उमटलं नकळतपणे. प्रेम उमटलं नकळतपणे. तर प्रेमाचे भाव मांडणारी, पावसातल्या प्रेमाचे भाव मांडणारी सरांची ही रचना. आणि पुढच्या चारोळीमध्ये सुजित सौंदत्तीकर सर लिहित आहेत इचलकरंजी येथून. आणि सरांनी लिहिलंय की अबोला धरते मी दोघांशी भेटीच विलंब विनाकारण असे. अबोला धरते मी दोघांशी भेटीच विलंब विनाकारण असे. मुक्यानेच विरघळते मिठीत तो मी आणि पाऊस गोड हे समीकरण असे. गोड हे समीकरण असे. तर खूप सुंदर अप्रतिम अशा ज्या चारोळ्या आहेत त्या भारतीय कोल्हापूर मंचच्या सदस्यांनी पाठवलेल्या होत्या. आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे इथून लिहिले स्वप्नील कळ्या या नावाने. आणि मॅडमनी जी आपल्या शो साठी रचना पाठवलेली होती त्यामध्ये मॅडम लिहित आहेत की सखे तुझं भिजणं पावसातलं माझ्या मनालाच भिजवून गेलं. सखे तुझं भिजणं पावसातलं माझ्या मनालाच भिजवून गेलं. तुझं थरथरून बिलग्न मला नाजूक वेलींचा भास करून गेलं. नाजूक वेलींचा भास करून गेलं. वा, सुंदर अप्रतिम भाव होते. आणि झिम्माड धारा या शीर्षकाखालील पुढच्या चारोळीमध्ये स्नेहा केसरकर मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की झिमझिम झिम्माड धारा बरसुनी जाव्या हिरव्यागार सुगंधी शालू वसुंधरेने ल्यावा. वा, अशाच चिंब पावसात हात तू हाती धरावा. तन मन रोमांचित होत श्वास श्वासात न्हावा. श्वास श्वासात न्हावा. तर पाऊस तू आणि मी झिमझिम झिम्माड धाऱ्यावरसून जाव्या. आणि जी वसुंधरा आहे तिने हिरवागार शालू द्यावा. सुंदर अप्रतिम शब्दरचना. आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून. मॅडमने लिहिलंय की काय ती वाऱ्याची झुळूक तनमन शहारते दौबिंदू त्या पावसाचे मनाला उजाळा देते. काय ती वाऱ्याची झुळूक तनमन शहारते दौबिंदू त्या पावसाचे मनाला उजाळा देते. तुझी माझी प्रीत सख्या कळी उमलवते सप्तरंग प्रेम भावनेचे.

थेंब ते मला लाजवते, सप्तरंग प्रेम भावनेचे थेंब ते मला लाजवते, अप्रतिम भाव होते या अप्रतिम चारोळीमध्ये। आणि पुढच्या चारोळीमध्ये श्रीदेवी राधा बालाजी हंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई बीड येथून। मॅडमनी लिहिलंय की सुखद श्रावण सरी बरसती, आठवणींचे ढग हे गरजती, सुखद श्रावण सरी बरसती, आठवणींचे ढग हे गरजती, यौवनातील तू मी आणि पाऊस, डायरीची पाने पुन्हा परतती, डायरीची पाने पुन्हा परतती, की पाऊस आला की आठवणी। खूप अप्रतिम सुंदर भाव होते, अश्विनी खोळंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले। मॅडम लिहित आहेत की पावसाच्या थेंबांनी ओघळावं खरं आणि आठवणींनी खास, पावसाच्या थेंबांनी ओघळावं खरं आणि आठवणींनी खास, एकांत पाहण्या असेल मग तू मी आणि पावसाची आरास, तू मी आणि पावसाची आरास। वाह वाह, तर अप्रतिम पावसाची आरास मॅडमनी सजवलेली होती। सौ मेहता अस्मिता मॅडम कात्रज पुणे इथून लिहित आहेत की कोसळत असलेली पावसाची सर अंग अंग मोहरून जाते, अशा तुझी सोबत असताना मी माझी नवरते, कोसळत असलेली पावसाची सर अंग अंग मोहरून जाते, अशा तुझी सोबत असताना मी माझी नवरते, मी माझी नवरते। वाह, सुंदर भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये चारोळीकार या नावाने श्रावणी संदीप गुंड मॅडम यांनी धानोरी पुणे इथून लिहिलंय। मॅडमनी लिहिलंय पुन्हा एकदा या शीर्षकाखाली की चल राजा आपण पुन्हा एकदा पावसात चिंब चिंब भिजू, पुन्हा एकमेकांच्या मिठीत निजू। चल राजा आपण पुन्हा एकदा चिंब चिंब भिजू, चल राजा आपण पुन्हा एकदा पावसात चिंब चिंब भिजू, पुन्हा एकमेकांच्या मिठीत निजू, घेऊ प्रेमाच्या आणा भाका, तेव्हा कोणी नसावं आपल्या सोबत, फक्त तू मी आणि पाऊस। वा, अप्रतिम सुंदर प्रेमभाव मांडणारी ही रचना। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रांजली उमाकांत चौधरी मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की तू मी आणि पाऊस पहिल्या भेटीचा, छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा, तू मी आणि पाऊस पहिल्या भेटीचा, छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा। पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहे पुणे येथून पाऊस शीर्षकाखाली की ओलेता पाऊस रिमझिमतो सरींवर सर कोसळत येतो, ओलेता पाऊस रिमझिमतो सरींवर सर कोसळत येतो, हसरा पाऊस तुझी या डोळ्यात, सांग कसा मी झेलावा मनात, सांग कसा मी झेलावा मनात। वाह वाह, तर हसरा तुझ्या डोळ्यातला पाऊस मी मनात कसा झेलावा, अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये भारत कुमार महादेव कोटनाके सर लिहित आहेत मार्थांजून तारुका झरी जामनी जिल्हा यवतमाळ इथून। आणि सरांनी लिहिलंय की एना सखे पावसात चिंब भिजून प्रेमाचे गीत आपण गाऊया, एना सखे पावसात चिंब भिजून प्रेमाचे गीत आपण गाऊया, सप्तरंग या जीवनाचे उधळून तू आणि मी एक होऊया, तू आणि मी एक होऊया। वा, तर पावसात भिजायला ये आणि आपण जीवनाचे सप्तरंग उधळून एक होऊया, खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय। मॅडमनी लिहिलंय की हवेतला सुखद गारवा सहवास तुझा वाटतो मजावा, हवेतला सुखद गारवा सहवास तुझा वाटतो मज हवा, फक्त जोडीला थंडगार वारा आणि बरसणारा पाऊस हवा, फक्त जोडीला थंडगार वारा आणि बरसणारा पाऊस हवा, तर त्याचा सहवास आणि सोबतीला थंडगार वारा बरसणारा पाऊस, खूप अप्रतिम शब्दरचना। आणि पुढच्या चारोळीमध्ये माधुरी इनामदार मॅडम लिहित आहेत मिरज येथून। मॅडम लिहित आहेत तू मी आणि पाऊस सहन करतो खूप खूप, तू मी आणि पाऊस सहन करतो खूप खूप, एका मर्यादेनंतर मात्र दिसते आमचे रौद्र रूप, एका मर्यादेनंतर मात्र दिसते आमचे रौद्र रूप, खूप अप्रतिम गहिरास शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये मधु मुरुमकर उर्फ साहिल सरांनी डोंबिवली ठाणे जिल्हा कल्याण तालुका इथून लिहिलंय। सर लिहित आहेत की फक्त तो एक दिवस तू मी आणि पाऊस, फक्त तो एक दिवस तू मी आणि पाऊस, फक्त त्या दिवशी एकच खबरदारी घे, आपल्या भेटीची खबर

नको आपल्या भेटीची कुणाक खबर नको लागू देऊस, फक्त त्या दिवशी एकच खबरदारी घे, आपल्या भेटीची कुणा खबर नको लागू देऊस। तर एकांत हवा आणि त्यासोबत पाऊस सुद्धा हवा, खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये आरती दिनकर मॅडम लिहितायत म्हापसा गोवा इथून। आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा इथून लिहिलंय की तुझ्या सहवासात पावसालाही रंग चढतो, प्रत्येक सरीत प्रेमाचा सुगंध दाटतो। तुझ्या सहवासात पावसालाही रंग चढतो, प्रत्येक सरीत प्रेमाचा सुगंध दाटतो, मी तू हातात हात घेऊन चालत राहतो, मी तू हातात हात घेऊन चालत राहतो, आणि काळही त्या क्षणांसाठी थांबून जातो, आणि काळही त्या क्षणांसाठी थांबून जातो। वा, खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ पाटलोबा बडे सरांनी अंबाजोगाई जिल्हा बीडेतून लिहिले पावसात जाऊ या शीर्षकाखाली की तू आणि मी सजने चक्क पावसात भिजायला जाऊ, तू आणि मी सजने चक्क पावसात भिजायला जाऊ, घरी आल्यावर आपल्या नातेवाईकांचा मार खाऊ, घरी आल्यावर आपल्या नातेवाईकांचा मार खाऊ। तर अतिशय मिश्किल ढंगातली ही चारोळी होती आणि राजेशाली या नावाने मॅडम लिहितात, वैशाली राजेश वाठोरे मॅडम यांनी वडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथून लिहिलंय। मॅडम लिहिताय तू मी आणि पाऊस एकमेकांसाठी खास, तू मी आणि पाऊस एकमेकांसाठी खास, भिजून बिलकतेस जेव्हा तेव्हा क्षणभर थांबतो श्वास, भिजून बिलकतेस जेव्हा तेव्हा क्षणभर थांबतो श्वास। वा, तर अतिशय सुंदर अशा आठवणी मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अस्मिता महेश कुंड मॅडम लिहितायत कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून, परतीची घाई या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की बेधुंद होऊन बरसावं त्या सरींनी, चाहूल लागताच तिच्या येण्याची, बेधुंद होऊन बरसावं त्या सरींनी, चाहूल लागताच तिच्या येण्याची। मला तर वाटतं वेळेनेही थांबावं, मला तर वाटतं वेळेनेही थांबावं, पण तिलाच घाई असते परत जाण्याची, पण तिलाच घाई असते परत जाण्याची। तर ती सुंदर क्षण थबकले पाहिजेत या अनुषंगाचे अप्रतिम भाव मॅडमच्या चारोळीमध्ये होते। आणि चैताली झाडे मॅडम लिहितायत नागपूर येथून, मॅडमनी लिहिलंय की पावसाच्या प्रत्येक थेंबात फक्त तुझाच भास आहे, पावसाच्या प्रत्येक थेंबात फक्त तुझाच भास आहे, तू मी आणि पाऊस हा क्षण खूप खास आहे, तू मी आणि पाऊस हा क्षण खूप खास आहे, खूप खास आहे। वा, तर खूप खास क्षणाला मॅडमच्या चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहितायत निगडी प्राधिकरण पुणे इथून, आणि मॅडमनी लिहिलंय की वनराईचा साज लेवून जेव्हा वसुंधराही नटते, वनराईचा साज लेवून जेव्हा वसुंधराही नटते, पावसाच्या वर्षावाने तेव्हा तिचे रोम रोम शहारते, रोम रोम शहारते। वा, तर त्या वसुंधरेचं शहारलेलं रोम रोम या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहितायत अंबाजोगाई बीड येथून, आणि मॅडमने लिहिलंय की तू मी आणि पाऊस मनमस्त बेधुंद करी, तू मी आणि पाऊस मनमस्त बेधुंद करी, चहाचा मनमोहक सुगंध मनात स्फूर्ती भरी, मनात स्फूर्ती भरी। वा, तर पावसाला त्या बेधुंद पावसाला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। रंजना भैसारे मॅडम लिहितायत नागपूर येथून, मॅडमनी लिहिलंय की पाऊस होता पहिला भिजला होता पाण्यात, पाऊस होता पहिला भिजला होता पाण्यात, तू आणि मी पाऊस सख्या नजरेने शोधित होता त्या प्रेमात, तू मी आणि पाऊस सख्या नजरेने शोधित होता त्या प्रेमात, त्या प्रेमात। वा, अप्रतिम भाव होते पावसाबद्दलचे। आणि मी कॉफी आणि पाऊस या शीर्षकाखाली रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिलंय, मॅडमने लिहिलंय की मी कॉफी आणि पाऊस आता या लईमध्ये पाऊस पडू दे, आता या लईमध्ये पाऊस पडू दे, आणि माझ्या कॉफीचा कप कधीच रिकामा होऊ देऊ नये, कारण या त्रिकोणात मी सुखद सहवासपूर्ण प्रेमाच्या धुंदीत आहे, कारण या त्रिकोणात मी सुखद सहवासपूर्ण प्रेमाच्या धुंदीत आहे। तर पाऊस पाहत कॉफी पिण्याची मजा काही औरच असते नाही का, त्यालाच मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय, मॅडम लिहितायत तू मी आणि पाऊस फक्त, नको त्यात कोणी दुसरा, तू मी
पाऊस फक्त नको त्यात कुणी दुसरा तुझ्या मिठीत भिजणे हेच आपला दिवाळी दसरा. क्या बात आहे, तुझ्या मिठीत भिजणे हेच आपला दिवाळी दसरा, आपला दिवाळी दसरा. अप्रतिम सुंदर भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये संगीता नागदिवे मॅडम लिहित आहेत सना या नावाने यवतमाळ येथून, आणि मॅडमनी लिहिलंय की पाऊस जेव्हा बेधुंद कोसळतो तेव्हा रिमझिम गाणं येतं ओठावर. पाऊस जेव्हा बेधुंद कोसळतो तेव्हा रिमझिम गाणं येतं ओठावर. मुक्या होतात दोघांच्याही भावना. मग डोळेच बोलतात खूप सार, मग डोळेच बोलतात खूप सार. आणि नाही का खराय की डोळे खूप बोलके असतात आणि जेव्हा रिमझिम पाऊस असतो. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सदानंद राजूभाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळगड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून, आणि सरांनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस भेटण्याचं एक निमित्त असायचं. तू घरातून निघायचीस घाईत छत्री न घेताच मी हटकून विसरायचो छत्री आणि पाऊस कोसळायचा. तुझ्या माझ्या प्रीतीला तो आशीर्वादाचं सिंचन घालायचा. तुझी माझी प्रीत पाऊसच तर फुलवायचा, पाऊसच तर फुलवायचा. वा तर प्रीत फुलवणारा पाऊस सरांच्या चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीकडे आपण वळूया आणि पुढच्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेनसृजन या नावाने गोवा येथून, आणि मॅडमनी लिहिले की एकदा अचानक असे घडले जोरदार पावसात मी फसले. पावसाच्या धारा बरसू लागल्या तुझ्या छत्रीत अलगद शिरले, तुझ्या छत्रीत अलगद शिरले. वा तर पावसात फसल्यानंतरचा अनुभव मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता. आणि श्रोते हो, पाहता पाहता तुमच्या सुंदर रचनांचं सादरीकरण करता करता शोची वेळ संपत आहे, त्यामुळे आजच्या शोपोटी मला म्हणजे अर्ज कैला असला रजा द्या. आणि हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी राहा, आनंद लुटा, उर्वरित

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंदी रहा।
1: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही या कार्जे जगदीश सोबत। खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार

उठावदार, बहारदार, दमदार आणि गेल्या 5 वर्षांपासून अलकप्रेमी रसिक श्रोत्यांच्या अर्थात अलकप्रेमी रसिक श्रोते तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते झलक आमची अलकप्रेमी रसिक श्रोते आज 2 ऑगस्ट 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 212 212 वा अलकप्रेमी रसिक श्रोते हे सगळं केवळ आणि केवळ तुमच्या कृपेमुळे शक्य झालं. तुम्ही नसतात तर या कुठल्याही गोष्टी शक्य झाल्याच नसत्या. मला वाटतं तुमचं श्रेय हे तुम्हाला मिळालंच पाहिजे. तुमच्यामुळे आणि केवळ तुमच्यामुळेच आपण 200 टप्पा पार पडला. चला तर 2 ऑगस्ट 2026 प्रयोग क्रमांक 212 आरजी जगदीश सादर करतोय. पहिले अलग जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलंकार सौ अस्मिता मेहता. अलंकार अस्मिता लिहितात, तिची आई सांगत होती लहानपणी भातुकली खेळत असताना किती उत्साहात सगळं घर मांडत होती. तेव्हा काय माहीत की एक दिवस तिनं मांडलेलं घरट असं क्षणात विस्कटून जाईल. पोर नुसती घोर लावून गेली बघा काल रात्रीपासून. अलंकार अस्मिता, तुमच्याकडे ना अलग लिहिण्याची जबरदस्त अस्मिता आहे. फक्त तुम्हाला 1 किंवा 1.5 महिन्यानंतर अलग पाठवता. हे दर 15 दिवसानंतर अलगकडे वळा, अलग लिहा, अजून प्रगल्भ अलग लिहाल याची आरजे जगदीशला खात्री आहे. तुमच्या शेवटच्या वाक्यातून आणि भातुकलीच्या खेळातून या दोन्ही गोष्टीतून तिचं अस्तित्व किती महत्वाचं आहे, तिच्या आयुष्यातला आनंद लग्नानंतर कसा हिरावून घेतलाय, कदाचित त्या ठिकाणी शेवटच्या ओळीतून असंही असेल, पोर नुसती घोर लावून गेली बघा काल रात्रीपासून, कदाचित त्या ठिकाणी नवरा सोडून गेला असेल, नवऱ्याने घरातून बाहेर काढलं असेल, किंवा पावसामध्ये दुष्काळामध्ये ओल्या दुष्काळामध्ये तिचं घरट वाहून गेलं असेल, विस्कटून गेलं असेल, किंवा नवऱ्याच्या आयुष्यामध्ये दुसरी स्त्री आली असेल, किंवा कदाचित त्या ठिकाणी तिला वैधव्य आलं असेल. काहीही झालेलं असू शकतं, इतक्या शक्यता किंवा एका वाक्यातून तुम्ही मांडू शकलात. मला वाटतं लहानपण देगा देवा म्हणतात ते यासाठीच. ऐकूया अलकड डॉक्टर विना दीक्षित पुणे येथून लिहितात, भाऊ आमचं पोस्टमार्टम रिपोर्ट कधी मिळणार? 15 दिवसात मिळणार होता ना. घाई करू नका, आम्ही पण माणसं आहोत. माहीत आहे ना दारू पिऊन मेलेल्यांचे पोस्टमार्टम आधी करायचा हुकूम आहे. कळवू झालं की अलकार डॉक्टर विणा, तुमच्या अलकमध्ये ना त्या विणेची झंकार आहे. तुमच्या अलकमध्ये कायदा असतो, तुमच्या अलकमध्ये नियम असतात, तुमच्या अलकमध्ये वेगळे पण असतं इतरांच्या अलकपेक्षा. ते असं असतं की तुम्ही सांगताना नेहमीच काहीतरी आगळं वेगळं सुचलंय अशा प्रकारच्या भावना तुम्ही त्यात मांडत असता. आणि हे खरं पण आहे. आता बघा ना, मला ही गोष्ट पहिल्यांदाच कळली की दारू पिऊन मेलेल्यांचं पोस्टमार्टम कदाचित हे सरकास्टिक असेल, हे कदाचित त्या ठिकाणी उपहासात्मक असेल, उपरोधातून असेल, पण वरती 15 दिवसात मिळणार होता ना. पोस्टमार्टमचा रिपोर्ट मिळायला एवढे दिवस लागतात. इथे तुम्ही शासकीय यंत्रणा किती कुचकामी आहे किंवा किती हलगर्जीपणा करते हेही मांडलं. आणि कळव झालं की याच्यात थोडक्यात चढेल स्वरही जरी इथे दिसला नाही, म्हणजे मांडला नसतात, तरी तो लक्षात येतो. इतकी स्पष्टता तुमच्या अलकमध्ये आहे. खूपच छान. अलककार सौ वर्षा श्रीकांत गंपावार वर्षाश्री या टोपणनावाने नागपुरातून लिहितात, वारीत सेवा द्यायला गेलेल्या शाळेत जाणाऱ्या नातवाचे आजीने घरी आल्यावर कौतुकाने औक्षण केले. तेव्हा म्हणाली, आजही आपली परंपरा सुरू ठेवणारे तुम्हीच उद्याची वारकरी. अलकर वर्षा, वर्षाव होऊ दे तुमच्यावर विठ्ठलाच्या कृपेचा, पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या, हरीच्या आशीर्वादाची बरसात होऊ दे तुमच्यावर आणि त्या तुमच्या नातवावर पण. फक्त शाळेत जाणारा नातू वारीला गेला तर त्याने ज्ञानाची वारी अर्धीच ठेवली का, मध्ये खंड पडला का, अशी एक शंका आली. अर्थात खंड पडला असला तरी हरिनामामध्ये तल्लीन झालेला तो बालवारकरी

आपला बुडालेला अभ्यास 100% भरून काढेल आणि जरीला जर केर कचरा काढण्यासाठी आणि जात्याला हात लावण्यासाठी तो पांडुरंग मदत करतो तर बालवारकऱ्याला नक्कीच अभ्यासातही मदत करेल अशी सशब्द भावनेची तुमची अलग मला आवडलेली शेवटची गोष्ट। आजही आपली परंपरा सुरू ठेवणारे तुम्हीच उद्याचे वारकरी अलगकर वर्षा पुढची अनेक युग म्हणजे या पृथ्वीच्या अंतापर्यंतही पंढरीची वारी चालूच राहील इतकी जबरदस्त अलग तुमची आहे। तुमच्या अलगला साष्टांग दंडवत। अलगकर निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवार गोंदिया येथून लिहितात एका बाईला गरोदरपणात रक्ताची कमतरता असल्याने डॉक्टरनी प्रसूतीकरता विशिष्ट गटाचे रक्त घेण्यास सांगितले। त्या बाईचे नातेवाईक हतबल झाले होते। एका सामाजिक कार्यकर्त्याने वेळेवर रक्तदान केल्याने दवाखान्यात त्या बाईची प्रसूती झाली अगदी वेळेत। बाईचे आणि नवजात बाळाचे प्राण वाचले। अलगकर किशोर कुमार माझा पुणेरी आवाज 107.8 FM मानाचा मानाचा मानाचा मुजरा त्या सामाजिक कार्यकर्त्याला आवर्जून सांगा। रक्तदानाचे महत्व सांगणारी तुमची अलग आणि वेळेत एखादी गोष्ट मिळाली नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हतबल आपण कसे होतो अगतिक कसे होतो हे म्हणणारी तुमची अलग बरंच काही सांगून जाते। सांगली येथून अलगकर अरुणा गर्जे लिहितात शिक्षण हे वाघिणीचे दूध म्हटले जाते पण या दुधातच भेसळ होत असेल तर या दुधाचे दुष्परिणाम तर होणारच ना। या सगळ्यात भरडली जाणारी युवा पिढी आणि बिघडलेली समाजव्यवस्था याचे जिवंत उदाहरण नव्हे काय? अलगकर अरुणा अभ्यास करून जो मार्क्स मिळवतो जो गुणवत्ता यादीत येतो जो त्या ठिकाणी सगळ्यात पुढे असतो त्याची करुणा तुम्ही अगदी छान सुंदर आणि यथोचित शब्दामध्ये मांडलेली आहात समर्पक शब्दात मांडलेली आहात। नुकतीच एक बातमी वाचली ज्या विद्यार्थ्याला 12वीला 50% कमी गुण आहेत जो विद्यार्थी 12वीच्या परीक्षेमध्ये अगदी काटावर पास झालाय त्याला सीईटी मध्ये 100% आहेत आणि तो यादीत आलेला आहे। मग ही यादी मॅनेज केली जाते का? आणि जर असे डॉक्टर होणार असतील म्हणजे एक्सपायरी डेटचं औषध घेतल्यानंतर आपल्याला साईड इफेक्ट होणारच आणि असे डॉक्टर होणार असतील तर चुकीचं इंजेक्शन दिलं जाणारच मग कुठल्या डॉक्टरांना देव मानायचं का? माणसांमध्ये राक्षस निर्माण करणाऱ्या माणसांनाच त्या ठिकाणी आता गळ्याला नख लावायची वेळ आले असं म्हणायचं का? असा विचार तुमच्या अलगमधून प्रकर्षाने मांडलेला दिसतो। चला तर वळूया पुढच्या अलगकडे। अलगकार कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आवाज परशिया टोपण नावाने नाथसदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून लिहितात तो त्याच्या अवतीभोवती जमलेल्या कुत्र्यांना पोळीचे तुकडे मोठ्या प्रेमाने खाऊ घालत असताना त्याचा मित्र तिथे येऊन उपहासात्मक उपदेश देऊ लागला। अरे माणसांना खाऊ घाल माणसांना। तेव्हा तो सहज बोलला चार पायाच्या माणसांना खाऊ घालतोय रे। अलगकार आभाळ स्पर्शी तुम्ही सर्व स्पर्शी आहात असं मी आज कौतुकाने म्हणू शकतो। भूतदयेचं उत्तम उदाहरण माणसातल्या संपलेल्या माणुसकीचं मानवतेचं विदारक चित्र आणि कुठेतरी माणुसकीचा लवले शिल्लक आहे अशी एक व्यक्ती तिचा उपहास करणारे सगळेच अमानुष यांच्यातला संघर्ष तुम्ही फार छान पद्धतीने व्यक्त केलात आणि चार पायाच्या माणसांना खाऊ घालतोय हा तर उपरोधी कटोला मला जास्त भावला। तुमचं नाव गेलेला भोपाळ असलं होतं त्याबद्दल जाहीर माफी मागतो। वळूया पुढच्या अलगकडे मानाचा मुद्रा देऊ आपण अलगकार भूपाल त्र्यंबक देशमुख यांना आणि ठाणे येथील अलगकार सौ प्राची मेतकर काय लिहितात ऐकूया। मुलगी झाली म्हणून आई वडिलांनी तिला जन्माला आल्याबरोबर एका नाल्यात कचऱ्यासारखं फेकून दिलं। एका निपुत्रिक माणसाला ती सापडली। अलगकर प्राची खरं म्हणजे ती सापडली ते तुमची अलग संपले तुम्ही पुढे काय लिहिलं नाहीये पण मला खात्री आहे निपुत्रित माणसाला त्याचं त्या गोष्टीचं अप्रूप त्या गोष्टीचं कौतुक वाटलं असेल आणि त्या निपुत्रित माणसाने नक्कीच संभाळ केला असेल त्याला मानाचा मानाचा मुजरा आणि त्या आई वडिलांना त्या

राधमांना फासावर लटकवलं पाहिजे असं आरजी जगदीश पोटतीर्थीने सांगतोय. 8 महिन्यानंतर पुणेरी आवाज 107.8 FM आरजी जगदीश आणि अलक्कार मित्रांची आठवण झालेले बोरगाव रेमंड मध्य प्रदेश येथून प्रवासी तोपंडावाने अलक्कार प्रमोद सावरकर लिहित आहेत खरा विजय. घोषणांचा गजर सुरूच होता. वृद्ध हसला आणि म्हणाला, रस्त्यावरची गर्दी सत्ता हादरवू शकते पण विचारांची ताकद संपूर्ण समाज बदलू शकते. वा, अलक्कार प्रमोद सावरकर हे अण्णाव तुम्हाला शोभतंय आणि प्रमोद मधला मोद तुमच्या अलकमधून सापडतोय. मला वाटतं हा आनंद विचारांचा आहे. हा विचार कधीच मरत नाहीत. महात्मा गांधी म्हणाले होते, मला मारलं माझ्या विचारांचं काय. आणि आजही महात्मा गांधींचे अहिंसावादी विचार जागोजागी आहेत. मला वाटतं जंतर मंतरच्या गर्दीशी संबंधित अशी अलग फक्त प्रश्न एकच आहे, गांधींचे, सावरकरांचे किंवा अटल बिहारींचे विचार घेणारी माणसं आज या जगात शिल्लक आहेत. ऐकूया पुढची अलग. अलगकार अरुणा दुद्दलवार दिग्रस जिल्हा यवतमाळ येथून लिहितात, दोन चिमण्या आपापसात बोलत होत्या. अगं, एकामागे एक वृक्षतोड करताय ती माणसं, आपला खोपा कुठे बांधायचा, ती काळजीने बोलली. दुसऱ्या चिमणीने एका घराच्या भिंतीकडे मान वळवून तिला दाखवले, बघ काही चांगली कार्य करणारी माणसं आपल्यासाठी कृत्रिम खोपे लावत आहेत. काळजीच मिटली. अलक्कार अरुणा, तुम्ही दोन्ही अरुणा जबरदस्त आहात. दोन्ही अरुणांना जगाची करुणा कळते आणि जगाची करुणा भागता. मला कृत्रिम खोपा तयार करणाऱ्या त्या माणसातल्या देव माणसाला मानाचा मुजरा द्यायचा आहे. चिमणीचं घरटं मेणाचं असतं आणि तेच आपण तोडून टाकतो, ते पावसात वाहून जात नाही, तिथे टिकाव धरतं. पण माणसाच्या माणसाने निर्माण केलेल्या कृत्रिम दुष्काळामध्ये मात्र ते टिकू शकत नाही. दमदार संदेश दिल्याबद्दल अलक्कारुणा अभिनंदन. अलक्कर नीता देठे माटुंगा मुंबई येथून लिहितात, खरी गुरुदक्षिणा. गुरुपौर्णिमेला निलेशने शिक्षकांच्या पाया पडून शाल श्रीफळ दिले. शिक्षकांनी विचारले, पण तुझी खरी गुरुदक्षिणा आठवते ना. निलेशने गावी मोफत सुरू केलेल्या वाचनालयाचा फोटो दाखवला. अलक्कर नीता मानाचा मुजरा वाचनालय सुरू करणार त्या निलेशला. आमचे प्रथम अलक्कार श्री राजेंद्र वैशंपायन म्हणतात, विशेष नाम टाळा. इथे निलेशच्या ऐवजी गुरु पौर्णिमेला तो शिक्षकांच्या पाया पडला आणि त्याने गावी मोफत सुरू केलेला असं म्हटलं असतं तरी सर्व कालिक अशी अलग झाली असती. पण खरंच खरी गुरुदक्षिणा गुरूंची इच्छा ती सुद्धा समाजाप्रती असलेली पूर्ण करावी यातच आहे. ऐकूया पुढची अलग. अलक्कार हृदय जॉकी या टोपंडावाने लिहिणारे श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मख्खामले तथा दादासाहेब छंदोगमत्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे येथून लिहितात, मुलांचा डॉक्टर इंजिनियर होण्याचा मार्ग मोकळा झाला. अभ्यासिका आणि अभ्यास वर्गाची ती पांढरी जादू अखेर कामी आली. निकालाच्या दिवशी खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी झाली. आता इतरांचे नशीब. अलक्कार अमरदीप, तुम्ही ऐकता, तुम्ही पाहता, तुम्ही अनुभवता आणि तुम्ही भाष्य करता. सध्या जे काही चाललंय त्याच्यावरचं तुमचं अप्रतिम भाष्य आहे. पांढरी जादू कदाचित त्या ठिकाणी ते पैशाची असेल, कदाचित आणखीन कोणती तरी असेल. पण मला वाटतं खरंच आता इतरांचे नशीब, कोणाच्या नशिबात काय असेल आपण काय सांगावं. अलक्कार अनुपमा अर्थात सौ स्वाती कारले चिपळूण येथून लिहितात, 40 वर्ष परंपरेने चालत आलेली उत्सवाची जबाबदारी पुढील पिढीवर सोपवून ती निश्चिंत झाली. पण उत्सवाचा इव्हेंट होऊन त्याचे बेंगळुरू झालेले रूप पाहण्यापेक्षा तिने गावाला कायमचा रामराम केला. अलक्कार स्वाती, नक्षत्र आहात तुम्ही. आणि परंपरेतील कडू कारलं कसं होऊ शकतं, म्हणजे परंपरेचा विस्कोट कसा होतो आणि उत्सवाचा उत्साह मावळून त्याला इव्हेंटचं रूप कसं आलंय, अतिशय सुंदर शब्दामध्ये तुम्ही व्यक्त केलं. अभिनंदन. कुठेही जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज आनंदी राहा, आनंद लुटा. मी हा गेलो आणि हा आलो.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: छोटी छोटी बातों में अपनी एनर्जी को डिप्लीट नहीं करना, क्योंकि हम हीलर्स हैं, हम एंजल हैं, और हमारी एनर्जी का असर हमारे आसपास के लोगों पर एंड ऑफ कोर्स फिर हमारे पास जो हीलिंग के आ रहे हैं उनके ऊपर पड़ने वाला है। आई कैन नॉट अफोर्ड टू वेस्ट माई एनर्जी लाइक दिस। माई एनर्जी इज फॉर अ पर्पज ऑफ हीलिंग थाउजेंड्स ऑफ पीपल। एंड जब हम उस इंटेंशन से अपनी एनर्जी को बचाएंगे, सबसे पहले कौन बच जाएगा? हम खुद। हम काम करेंगे, काम करवाएंगे, डिसिप्लिन करेंगे, डिसिप्लिनरी एक्शन भी लेंगे, लेकिन हिले बिना। इट्स ओनली अ लाइफ स्टाइल चेंज। दीज आर लाइफ स्टाइल चेंजेस। एनर्जी लाइफ है, ये निकल जाए तो लाइफ खत्म हो जाती है।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलग प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आता आज जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 2 ऑगस्ट 2026 आणि प्रयोग क्रमांक अलगची झलक 212212। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आतापर्यंतच्या पहिल्या भागामध्ये तुम्ही एकापेक्षा छान अशा अलग ऐकल्यात, ज्या आशय संपन्न होत्या, आणि आरजी जगदीशला खात्री आहे त्या सगळ्या अलग तुम्हाला प्रचंड आवडल्या असणार। तुम्ही अलगकार मित्रांच्या प्रेमात असाल, अलगकार मित्रांच्या लेखणीच्या प्रेमात असाल, याची खात्री आरजी जगदीशला आहे। अर्थात अनेक म्हणण्यापेक्षा जवळपास सर्वच अलगकार श्रेय मात्र आरजी जगदीशला देतात, आवाजाला देतात, आणि तुमच्या सादरीकरणाला भरपूर भरपूर मानाचा मुजरा असंही म्हणतात। त्यावेळेला अभिमानाने ऊर भरू येतो, पण त्याच वेळेला असं वाटतं की माझे अलंकार मित्र किती छान आहेत, किती गोड आहेत, किती गोंडस आहेत, किती छान लिहितात, किती दमदार लिहितात, किती उमद लेखन करतात। आणि म्हणून आरजे जगदीशला सादरीकरण करताना कमालीचा आनंद होतो, आवाजातला चढउतार तो त्या अलगचाच एक भाग बनून जातो। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आरजी जगदीश वळतोय 2 ऑगस्ट 2026 मधील प्रयोग क्रमांक 212 मधील पुढच्या अलककडे। नागपूर येथून अलककार स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात धागे। अचानक त्या दोघांची वृद्धाश्रमात दृष्टादृष्ट झाले। घरच्यांच्या विरोधामुळे झालेल्या प्रेमभंगामुळे अधुरे राहिलेले प्रीतीचे धागे पुन्हा जुळण्यास सुरुवात झाली। वा वा, अलककार स्वप्ना स्वप्न पाहिल्यासारखं वाटलं। म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीची भेट अशी व्हावी, खरंच किती भाग्याचा तो क्षण, जी व्यक्ती काळाच्या ओघामध्ये मागे पडले, ज्या व्यक्तीला सोडून आपण त्या ठिकाणी पुढचा प्रवास सुरू केलाय, अर्थात आपल्या चुकीमुळे नव्हे पण आपण धाडस केलं असतं तर कदाचित दोघे एकत्र असतो। आज मात्र नियतीने ती इच्छा पूर्ण केली आणि त्या दोघांना एकत्र भेटवलं। मला वाटतं वृद्धाश्रम ही भेटण्याची जागा नसली तरी सुद्धा त्या दिवसापासून नक्कीच तो वृद्धाश्रम त्यांच्यासाठी फुलांनी भरलेला बगीचा झाला असेल आणि आता दोघंही निरामय आयुष्य जगायला मोकळे झाले असतील याची खात्री आहे। धागे प्रीतीचे खरंच पुन्हा जुळत आणि त्यांचं आयुष्य उर्वरित सत्कारणी लागो, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना। ऐकूया पुढची अलग। पंढरपूर येथून रत्नश्री टोपण नावाने अलगकार जयश्री शिंदे लिहितात घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकत होता तस तशी त्याच्या जीवाची घालमेल वाढत होती। तेवढ्या दारावरची वेल वाजली, त्याने घाई घाईने दार उघडताच एक आर्त किंकाळ त्याच्या कानी पडली, बाबा। घामाने निथळलेला तो दचकून जागा झाला। शेजारी त्याची सोनपरी शांतपणे झोपलेली दिसली। तिच्याकडे पाहून त्याने मनोमन एक निर्धार केला, आतापासून तिला स्वसंरक्षणाचे धडे द्यायलाच सुरुवात करायची। अलंकार जयश्री जय हो। रत्नश्री आहात तुम्ही, खरंच महिला सक्षमीकरणाचा एकमेव मार्ग, एकमेव पर्याय, एकमेव रामबाण उपाय म्हणजे स्वसंरक्षण. मुलीला इतकं तयार करा की चार चार पाच पाच ठिकाणी नराधम एकत्र जरी त्या ठिकाणी आले तरी कोणत्याही प्रकारचं वाईट तिचं होऊ शकणार नाही याची खात्री त्या ठिकाणी आपण बाळगायला पाहिजे आणि त्या मुलीची मुलीनेच सुटका करून घ्यायला हवी. वा अलकार जयश्री, तुमच्या त्या अलकमधील वडिलांना मानाचा मानाचा मुजरा. खरं म्हणजे सगळ्यांनीच ही गोष्ट करायला हवी असा एक दमदार संदेश.

तुम्ही तुमच्या अलतमधून दिलेला आहात, खूपच छान. आता आरजे जगदीश वळतोय कौटुंबिक सोहळ्याकडे, त्याच्या लाडक्या वनगे कुटुंबियांच्या अलक सोहळ्याकडे. अलककार शैलजा महेंद्र वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, त्या गरीब कष्टाळू मुलाने शिपायाची नोकरी सोडून पुढचे उच्च शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वा अलककार शैलजा, मी नेहमी म्हणायला लागलोय तुमच्याबद्दल की तुम्ही प्रगल्भ झालात, प्रौढत्व आलंय, अलकत्व तुम्हाला बरोबर कळलंय. म्हणजे प्रथम अलककार श्री राजेंद्र वंशमपायल येऊन गेले त्यांच्या पदस्पर्शाने म्हणूया, आणि तुमच्या प्रतिभेच्या जोरावर तुम्ही आता उंच उंच भरारी घ्यायला लागलात. मला तुमच्या अलक आवडायला लागल्या, आणि त्या उच्च शिक्षणासाठी नोकरी सोडणाऱ्या त्याला मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया अलककार महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, जन्मांध असलेल्या त्याच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन सरकारी इस्पितळात झाले. डोळ्यावरची पट्टी सोडताना डॉक्टरने त्यास विचारले, तू सर्वप्रथम कोणास पाहू इच्छितोस? तो म्हणाला, माझी काठी, जिने मला आतापर्यंत मार्ग दाखविला. अलककार महेंद्र, खरं सांगू, शेवटचं वाक्य वाचलं ना, क्षणभर डोळ्यापुढे भविष्य चितारलं. ही ताकद तुमच्या अलक लेखनाची आहे. मला खात्री आहे अनेकांना त्या ठिकाणी आयुष्य पुढचं दिसलं असेल ही अलक ऐकल्यानंतर, आणि अनेकांच्या मनात तीच इच्छा असेल की मी चालायला लागलो की पहिलं त्या ठिकाणी मी तिथे जाईन ज्याने मला ही ताकद दिली, मी बघायला लागलो की पहिलं मी ते बघेन जिने मला आधार दिला. तुम्ही किती छान अलक मांडता, खरंच तुमच्या दोघांची प्रतिभेला मानाचा मानाचा मुजरा. आरजे जगदीश वळतोय पुढच्या अलककडे, सोनापूर कॉम्प्लेक्स गडचिरोलीतून अलककार उपेंद्र रोहनकर लिहितात, भीक मागणाऱ्या एका गरीब स्त्रीचे लक्ष त्याच्याकडे गेले. तिने त्याचा हात पकडला, अरे काय करतोयस? मला नैराश्य आलंय, मी जीवन संपवतोय, बघ माझ्याकडे, मला या दुःखानेच कणखर बनवलं आणि जगायला शिकवलं. तो तिच्याकडे पाहतच राहिला. ती पायी प्रवास करत पुढे निघाली, आणि तोही मागे वळून गाडीने घरच्या दिशेने निघाला. वा अलककार उपेंद्र, मानाचा मुजरा. त्या सकारात्मक ऊर्जेला मानाचा मुजरा. आत्महत्या करायला जाण्यापूर्वी किंवा आत्महत्या करण्यापूर्वी तो विचार येण्यापूर्वी अशा प्रकारची अलक, अशा प्रकारचा एखादा जीवनानुभव आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. बघा ना, किती किती, म्हणजे आता तिने त्याचा हात पकडला, त्या स्त्रीने खरं म्हणजे याचकाला त्या स्त्रीने त्या व्यक्तीला त्याच्या पदरामध्ये त्याचं आयुष्य टाकलंय. भीक ती मागत नाहीये, खरं म्हणजे भिकारी जीवनाचा तो होता, आणि त्याचं आयुष्य तिने दान देऊन सत्कारी लावलं मानाचा मुजरा. खूपच छान. ऐकूया पुढची अलक तारगाव सातारा येथून विद्याराणी या टोपण नावाने अलककार सौ विद्या मलवडकर, अर्थात संविधान दूत अलककार विद्या मलवडकर, प्रबोधकार प्रथम प्रबोधकार अलककार विद्या मलवडकर लिहितात, एकत्र कुटुंबातून विभक्त व्हायचे होते तिला. त्याने लगेच मान्य केले, पण दर सणाला एकत्र यायचे ही अट त्याने तिला घातली. तिने नाईलाजाने मान्य केली, पण हल्ली ती सणांची आतुरतेने वाट पाहते. अलककार विद्या, पहिल्या तीन वाक्यात मी तिला शिव्या घातल्या, चौथ्या वाक्यामध्ये मी तिची पूजा करायला लागलो. अर्थात ही पूजा तुमच्या प्रतिभेची आहे. हल्ली ती सणांची आतुरतेने वाट पाहते याचा अर्थ तिला एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व कळलं. हल्ली ती सणांची वाट पाहते कारण एकाकी जीवनापेक्षा एकत्र राहून आनंद लुटण्याचं महत्व, जगावे कसे मस्त मजेत, या माझ्या कार्यक्रमात मी नेहमीच सांगतो, एक नका हो, एकटे नका राहू, एकत्र राहा. शब्द एक आहे पण तो त्र येतो, आणि आपण त्रागा करत जगण्यापेक्षा एकत्र जगतो त्यातला आनंद जबरदस्त असतो. खूपच छान मानाचा मुजरा तुमच्या प्रतिभाशक्तीला. ऐकूया पुढची अलक. अलककार वाय के शेख पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून लिहितात, जोकर. समोरील प्रेक्षकांना खळखळून हसवून तो सरकशीतला जोकर आपल्या तंबूत परतला. त्याच्या रडणाऱ्या बाळाला बाटलीने दूध पाजत तोही ढसा ढसा रडू लागला. अलककार वायके, खरंच आयुष्य ज्याचं त्याला जगायचं असतं, भोग ज्याचे त्याला भोगायचे असतात, आणि

खरं सांगतो तुम्हाला, जो दुसऱ्याला हसवतो तो खूप दुःखी असतो. चार्ली पासून लक्ष्मीकांत बेर्डन पर्यंत प्रत्येक जण हे सांगून गेलाय. वर दिसणार अस्तित्व, वर दिसणारा पापुद्रा हा खरं पापुद्राच असतो. किती छान विषय मांडला अलकर वायके. जय हो तुमचा. तुमच्याही अलकला करुणेची अलक असली, दुःखाची झालरी अलकला असली, तरी एक सुंदर तत्वज्ञान या अलक मधून पाझरतय म्हणून मानात राहूया. आता आरजी जगदीश वळतो आणखीन एका कौटुंबिक सोहळ्याकडे, आई आणि मुलाच्या अर्थात बागडे कुटुंबियांच्या अलककडे. अलककर विवेश यशवंत बागडे नाशिक येथून लिहितात, साहित्यिक तो लिखाणात इतका रमला की सकाळच्या चहाला नाश्त्याला अलक व चारोळी मागू लागला. कथा म्हणजे दुपारचे जेवण समजू लागला. संध्याकाळचा चहा आणि नाश्ता त्याच्यासाठी कविता होती आणि रात्रीच्या भोजनात त्याला कादंबरी मागावीशी वाटू लागली. अखेर भुकेने व्याकुळ झाला तेव्हा तो भानावर आला. अलखर विमेश, कर्तृत्व असावं तर तुमच्या या अलग सारखं, भाग्य असावं तर तुमच्यासारख्या लेखकाचं. म्हणजे बघा ना, तहान भूक प्रेमात माणसं विसरतात, तहान भूक लेखनात विसरणारी, प्रतिभेच्या पूजेत विचारणारी ही मंडळी खरंच थोर नाही का? पण भानावर त्याला यावं लागलं कारण त्याला वास्तवाचे चटके भोगावे लागले, चटके बसले. आणि त्यातून त्याला कळलं की खरं आहे, आपण हे सगळं घेऊ, आपण सगळ्यात रमू, पण आपल्याला त्याचबरोबर पुन्हा आपल्या आपल्या कर्तृत्वाला, कार्याला, आपल्या आपल्या कामाला तितकंच महत्व देणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. कर्म हीच पूजा, कर्मे विनन धर्म दुजा, ही संतांची शिकवण तुमच्या अलक मधून मला पाझरलेली दिसते. अलककर विमेश, कमाल आहे, मस्त आहे, छान आहे. तुम्ही नाशिकचं काहीतरी म्हणाला होतात पण त्यानंतर आपलं काही बोलणंच झालं नाही. बघू कधी योग येतोय सगळ्या नाशिककरांना भेटायला. आणि तुमच्या भेटीसाठी, खास करून आईच्या भेटीसाठी मी आतुर आहे. लवकरच भेट होईल अशी आपण इच्छा अपेक्षा व्यक्त करूया. ऐकूया प्रयोग क्रमांक 212, 2 ऑगस्ट 2026, अलग जलक कार्यक्रमातील शेवटचे अलग अर्थात बागडे कुटुंबियातील नाशिक येथील अलककार विमल यांचे अलग. अलककार विमल लिहितात, थोडी कुरबुर झाली. तिने सांगून टाकलं, आज मी स्वयंपाक करणार नाही. अरे वा, एकादशीनंतर गुरुपौर्णिमेचा उपवास, पुण्यच पुण्य, शिवाय रुची पालट. अलककार विमल, काय खाता हो तुम्ही? हजारापेक्षा जास्त अलक लिहित, एक एक दोन दोन ओळींच्या अलक लिहिता. आमच्या अलककार क्षितिजा कुलकर्णी पण तसंच करतात, एक एक दोन दोन ओळींमधून भला मोठा आशय मांडतात. तुम्ही सुद्धा इथे केवढा आशय मांडलात, कुरबूर झाली, सांगून टाकलं, म्हणजे ती विचारवंत आहे, ती त्या ठिकाणी स्वतःच्या मतांचा आदर करणारी आहे, ती त्या ठिकाणी स्त्रीप्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे, अन्याय सहन करणारी आहे. मी स्वयंपाक करणार नाही ठासून ती सांगते, कारण तुम्ही इथे ठळक अक्षरात नोंदवलंय. आणि मग त्याच्यावर त्याचं म्हणणं असं आहे, अरे वा, म्हणजे आजही उपवास गुरुपौर्णिमेचा, त्यात नंतर तो म्हणतो शिवाय रुची पालट, म्हणजे ती करणार नाहीये स्वयंपाक, चला बाहेर जाऊन जेऊया, असा एक विचार त्याने मांडला. म्हणजे तिच्या मताला त्याने दुजोरा देणं आणि तिच्या मतांचा आदर राखणं, इथे कुठेतरी स्त्री पुरुष समानता पण दिसते. मला वाटतं खऱ्या अर्थाने तुमच्या अलक मधून नवनवीन अलककारांना सुंदर असा प्रवास घडू शकतो. प्रत्येक अलककाराची अलक काहीतरी शिकवते, आपल्याला सांगते, समजवून देते. मला वाटतं प्रत्येक अलककार अलक मधून काहीतरी प्रेक्षकांना, रसिकांना, वाचकांना, श्रोत्यांना समजवून देण्याचा प्रयत्न करतो. अलकत्व विसरलेल्या काही अलग दिसतात, पण आरजे जगदीश असा विचार करतो की आज ना उद्या हेच अलककार आणखी चांगल्या अलक लिहितील. थोडीशी समज दिली आणि थोडीशी समज आली की ते पोक्त, प्रगल्भ, प्रौढत्व आलेले अलककार होतील आणि अलकचं अलकत्व हे सर्वत्र पसरवतील.

म्हणून मग कधी कधी आरजे जगदीश असेही काल घेतो की ज्या पसरट असतात, ज्या थोड्याशा मोठ्या असतात, पण त्याच्यात असा उद्देश नसतो की अलगचा चुकीचा प्रसार करणे. कारण जेव्हा मला खटकतं, जेव्हा माझ्या लक्षात येतं, तेव्हा मी माझा मुद्दा मांडत असतो. पुन्हा एकदा इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. जे अलगकार पुण्यातले आहेत त्यांनी रेडिओ पुणेरी आवाज ट्यून करा, त्यावर अलग ऐकवा. भेटू 9 ऑगस्ट 2026 ला. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद रुपा.

0: तम कहाँ तुम कहाँ हम कहाँ ताल कहाँ तम कहाँ तुम कहाँ हम कहाँ तेरे कर तुम ना कर तुम तेरे कर तुम ना कर तुम हम तुम लताहत हिपाता लताहत पतापत मेरा कट करामत
1: ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता ताते चिता

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.